श्रोतेहो सुप्रभात, FM 102.9 मेगाहर्ट्स न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ 1948, 25 जून 2026. आजच्या प्रातःकालीन सभेत आपलं स्वागत. प्रसारण कक्षाच्या घड्याळात 5:56:56 झाले आहेत. आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगल भानीनं.

शहनाई वादनात राग प्रभात आम्ही प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. यानंतर थोड्याच वेळात

ॲपवर. सकाळचे 6:05 झाले आहेत. मंगल प्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला देवी उपासनी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात निसर्गसृष्टी प्रातस्मरण आपण ऐकलं. यानंतर भोपाळी ऐकवत आहोत.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात इंदिरा संत यांची भोपाळी आता आपण ऐकली. संगीत दिलं गिरीश जोशी यांनी. पहाटेची ही रम्य अशी सुरुवात आणि हे भक्तिसंगीत रसिक हो खास आपल्यासाठी आणि आपल्यापर्यंत.

रवींद्र साठे यांच्या स्वरात डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. संगीत दिलं डॉक्टर धनंजय दैठणकर यांनी. मंगल प्रभात. भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. गायिका अश्विनी भिडे, संगीत अभिजित लिमये. मंगल प्रभात.

श्रीधर फडके यांच्या संगीत नियोजनात संत नामदेवांची ही भक्तिरचना आता आपण ऐकली. गायली उपेंद्र भट यांनी. कार्यक्रमात यानंतर हिंदी भक्तिरचना आता ऐकत आहोत.

उदित नारायण यांच्या स्वर आणि संगीत नियोजनात राजेश जोहरी यांची हिंदी भक्तिरचना आता आपण ऐकली आणि आता कार्यक्रमाचा समारोप देशभक्तीपर गीतानं.

श्रेया घोषाल आणि सहगायकांच्या स्वरात देशभक्तीपर गीत आता आपण ऐकलं. संगीत संयोजक अप्पा वडावकर. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत होता. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र.

0: आपण आहात आमच्या प्रातःकालीन सभेतील कार्यक्रमांसह. सकाळचे 6:40 झाली आहेत. थोड्याच वेळात कृषीवाणी, तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज नक्की ऐका 26 जून सकाळी 8:40. कार्यक्रमाचे प्रायोजक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड. श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड बँकेच्या सर्व शाखात सर्वसामान्यांपासून व्यापारी ग्राहक सभासदांकरता सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा अल्पावधीत आणि योग्य दरात उपलब्ध. कर्ज सुविधांच्या माहितीसाठी आपल्या जवळील बँकेच्या शाखेस अवश्य संपर्क करा. बँकेच्या विविध सेवांच्या माहितीसाठी shahu.bank.in ला अवश्य भेट द्या.
2: सतत चिंता येणे किंवा बंद नाकाच्या त्रासाने त्रस्त आहात, यामागील कारण धूळ, धूर, परफ्युम्स किंवा हवामानातील बदल आहे, ही अलर्जीचे लक्षण असू शकतात. मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ज्ञ सल्ला.
3: नमस्कार, मी डॉक्टर रोहित सत्यनारायण तोष्णवाल, एमडी मेडिसिन, बीड शहरामधून बोलत आहे. तुमची अलर्जी तुमच्या आसपासच्या साध्या गोष्टींमुळे ट्रिगर होऊ शकते, जसे की धूळ, धूर, तीव्र सुगंध, पाळीव प्राण्यांचे केस, प्रदूषण किंवा हवामानातील बदल. जर तुम्हाला वारंवार शंका येत असतील किंवा नाक बंद होत असेल, तर त्याचे कारण ओळखा आणि शक्य तितके
2: वारंवार शिंका येणे आणि बंद नाकाच्या त्रासाकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात का? अलर्जीवर वेळेत उपचार न केल्यास पुढे जाऊन आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ज्ञ सल्ला.
4: नमस्कार, मी डॉक्टर संदीप येवले बीड मधून बोलत आहे. अलर्जी म्हणजे फक्त शिंका येणे नाही, दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास ती अस्थमा, सायनसच्या समस्या, कानाचे इन्फेक्शन किंवा श्वास घेण्याच्या अडचणींसाठी कारणीभूत ठरू शकते. डॉक्टर याला अलर्जिक मार्च म्हणतात. अलर्जी लवकर ओळखून योग्य उपचार करणे महत्वाचे आहे. धूळ, धूर यासारख्या ट्रिगर पासून दूर राहा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5: एशोड इन पब्लिक इंटरेस्ट बाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज. दिस इन्फॉर्मेशन इज नॉट अ सब्स्टिट्यूट फॉर मेडिकल एडवाइस. प्लीज कंसल्ट योर डॉक्टर व्हाइल प्रिपेयर्ड विद केअर. डॉक्टर रेड्डीज अज्यूम्स नो लायबिलिटी फॉर इट्स कंटेंट.
0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत कृषीवाणी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ट्रॅक्टरची काळजी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे.
6: राम राम शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, आज आपण ट्रॅक्टरची निगा काळजी माहिती जाणून घेऊ. ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे यांना चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यावे. टायरचे नटबोल्ट फिट करून घ्यावे. जर ट्रॅक्टर धुळीमध्ये चालत असल्यास मुख्य ऑइल बाथ क्लीनर साफ करून घ्या. संध्याकाळी दिवसाचे पूर्ण कार्य संपल्यानंतर इंधनाची टाकी डिझेलने पूर्ण भरून घ्या. रेडिएटर चांगल्या प्रकारे स्वच्छ साफ करून घ्या. स्वच्छ पाण्याने रेडिएटरची टाकी पूर्ण भरून घ्या. फन बेल्टची ताण शक्ती म्हणजे टेन्शन तपासून घ्या. इंधन पाईप, तेल पाईप, पाण्याचा पाईप आणि ड्रेन प्लग चांगल्या प्रकारे फिट करून घ्या. पुढच्या आणि मागच्या चाकामधील हवा दाब तपासून घ्यावा. जर कमी असेल तर योग्य प्रमाणात भरून घ्या. निर्मात्यांनी निर्धारित केलेल्या ठिकाणी ग्रीस भरून घ्या. बॅटरीमधील डिस्टिल पाण्याची पातळी तपासून निर्धारित मार्कपर्यंत भरून घ्या. इंजिन चालू करून डायनामो योग्य प्रकारे चालतो का हे तपासून घ्या. यानंतर साप्ताहिक निगा अशा पद्धतीने करून घ्यावी. साप्ताहिक निगा देखभाल अशी करावी. वंगण संस्था, तेल फिल्टर उघडून साफ करून घ्यावे. पंख्याचे बोल्ट चांगल्या प्रकारे फिट करावे. एअर क्लीनरच्या तेलाचे परीक्षण करून तेल बदलून घ्यावे. ट्रॅक्टरच्या चाकामधील हवेचे दाब तपासून घ्यावे. ट्रॅक्टरच्या ब्रेकची तपासणी करा आणि योग्य प्रकारे कार्यरत आहेत का जाणून घ्यावे. हवेद्वारे शीतल इंजिन करत असल्यास त्याचा फिन्स चांगल्या प्रकारे साफ करून घ्यावा. ट्रान्समिशन तेलाची लेवल कमी झाल्यास योग्य प्रकारे पूर्ण भरून घ्यावे.
0: ट्रॅक्टरची काळजी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती आता आपण ऐकली. कृषीवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 पर्यावरण विषयक परिसर आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
2: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला, तो साधारण 1 डिसेंबर 1987 दरम्यान, की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा. आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का, तर यामध्ये साधारण 1839 चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
1: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
2: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या हे प्रॉडक्ट किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं, याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो, म्हणजे या पदार्थांची नेआण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत म्हणजे ॲक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत, तर त्यांना सुद्धा एक प्रकारे मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर, त्याच्यानंतर इतर काही जे महत्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत.
1: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये, ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.
0: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ही आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.

0: तो इथली संस्कृती शेती जंगल नद्या जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती फळबागा नद्या विहिरी झरे देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा काजू सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं देवराया ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी प्राणी सरीसृप कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. यामागची काही महत्त्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं पाणथळ जागा बुजवणं रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतंय आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. समुद्राच्या तापमानातील बदल त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतंय आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते. जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निनिया म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी निसर्गप्रेमी गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत. जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस हिरवीगार जंगलं आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं वणवे रोखणं जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं प्लास्टिकचा वापर कमी करणं ओढे नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील. ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल दुपारी 2:10. यानंतर ठीक 6:50
3: FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा तत्पूर्वी जाहिरात संदेश.

0: साठ डॉक्टर परीक्षित फेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59
1: सिंदफणा पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव सिंदफणा पब्लिक स्कूल CBSE ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग NIOS स्टडी सेंटर नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल गडी रोड माजलगाव जिल्हा बीड ऍडमिशन्स ओपन कॉल 87 88 79 36 91 सिंदफणा पब्लिक स्कूल ऍडमिशन्स ओपन
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
3: हो मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला
3: मुळीच नाही जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला
2: का बरं
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का
2: पण कुठे
3: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं आणि हो या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852
4: आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती का खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या कॅमल साबुदाणा एकदम चवदार
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा
6: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज नक्की ऐका 26 जून सकाळी 8:40 कार्यक्रमाचे प्रायोजक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीडच्या स्थापनेस 32 वर्ष पूर्ण होऊन कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य 11 जिल्ह्यात 46 शाखा रुपये 2500 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण 2 लाखांहून अधिक ग्राहक आणि 1 लाख डिजिटल बँकिंग ग्राहक लवकरच नवीन शाखा विस्तार शेड्यूल बँकिंगकडे वाटचाल shahu.bank.in ला अवश्य भेट द्या
7: जाहिरात संदेश आम्ही प्रसारित केले यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा या रूपरेषेनंतर लगेचच ठीक 7 वाजता आम्ही प्रसारित करू नमस्कार बीड माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल सकाळी 7:25 आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करू 7:40 वेळ असेल भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाची सकाळी 8:40 लोकसंगीत आम्ही प्रसारित करू 9 ते 10 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल सकाळी 10 वाजता कार्यक्रम एक ही फिल्म आजच्या कार्यक्रमात आए दिन बाहर के या चित्रपटातली गाणी आम्ही प्रसारित करू सकाळी 10:30 कॉलेज कॅम्पस आम्ही प्रसारित करू आजच्या कार्यक्रमात सागर कुलकर्णी यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण आजच्या कार्यक्रमात एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या बर्थडेचं सेलिब्रेशन विजय पारगावकर आजचा कार्यक्रम सादर करतील अवश्य ऐका त्यानंतर 11:45 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आम्ही प्रसारित करू उर्वरित मिश्र संगीत 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील आमच्याच केंद्रावरून संध्याकाळी 7:30 किसानवाणी आपण ऐकू शकाल उर्वरित सर्व बातमीपत्र आकाशवाणी मुंबई दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकलीत

परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 19.

कार्यक्रमांची रूपरेषा आता आम्ही प्रसारित केली. आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे 7 वाजलेले आहेत. नमस्कार बीड.

सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यातील 3 शेतकरी आणि 1 अधिकाऱ्याला राज्य शासनाच्या सन 2024 सालासाठी कृषी विभागाचे पुरस्कार जाहीर. बीडचा विद्यार्थी पृथ्वीराज राणेची जपानच्या शैक्षणिक सहलीसाठी निवड. अहिल्यानगर बीड रस्ता रुंदीकरणासाठी 966 कोटीचा निधी मंजूर. 5 वर्षापर्यंतच्या मुलांवर आता मोफत होणार कॉल्किअर इम्प्लांट शस्त्रक्रिया. आणि नैसर्गिक शेतीशाळेत कृषी विभागानं शेतकऱ्यांना दिले धडे. आता सविस्तर बातमीपत्र. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून सन 2024 सालच्या कृषी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील 3 शेतकरी आणि 1 अधिकाऱ्याला प्रतिष्ठेचे कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. वडवाडी तालुका बीड येथील शेतकरी अभिमान अवचर यांना वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, गेवराई येथील रवी दाभाडे यांना उद्यान पंडित पुरस्कार, तर मलनाथपूर तालुका परळी येथील बाबूराव सलगर यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय अंबाजोगाई तालुका कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी पंडित काकडे यांना शासकीय अधिकारी विभागातून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 जुलै रोजी माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं मुंबई इथं वितरण होणार आहे. बीड शहरातील बालवैज्ञानिक पृथ्वीराज भाऊसाहेब राणे याची जपानच्या टोकियो इथं होणाऱ्या 10 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि जपान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या साकुरा या उपक्रमातून ही निवड झाली आहे. पृथ्वीराज हा बीडच्या राजस्थानी विद्यालयात शिक्षण घेतो. या प्रकल्पासाठी देशातून केवळ 60 विद्यार्थी जात असून पृथ्वीराज याचा यात समावेश आहे. तो जपानला रवाना झाला असून या शैक्षणिक सहलीचा संपूर्ण खर्च जपान सरकार करत आहे. 28 जून ते 4 जुलै दरम्यान ही शैक्षणिक सहल होत आहे. अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक 16 सुधारणेसाठी रुंदीकरणासाठी राज्य शासनानं 966 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा हा सुमारे 96 किलोमीटरचा प्रमुख मार्ग आहे. टाकळी काझी ते बीड या दरम्यानच्या अंतरासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातून आता 5 वर्षापर्यंतच्या मुलांवर मोफत कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया होणार आहे. जन्मतःच बहिरेपणा असलेल्या मुलांचा श्रवणदोष यामुळे कमी होणार आहे. पूर्वी ही खर्चिक शस्त्रक्रिया होती, आता ती शासनाकडून मोफत केली जाणार आहे अशी माहिती बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सतीशकुमार सोळंके यांनी दिली आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातून आरोग्य पथक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी करणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत केज तालुक्यातील माळेगाव इथं सोयाबीन पिकावरील नैसर्गिक शेती शाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांना विषमुक्त आणि पर्यावरणपूरक शेतीकडे वळवणं, उत्पादन खर्च कमी करणं तसंच जमिनीचे आरोग्य सुपीकता वाढवणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या शेतीशाळेत शेतकऱ्यांना शेतावरच प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आलं. यामध्ये बीज प्रक्रिया, जीवामृत, घनामृत, बीजामृत, निमास्त्र, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क तयार करण्याची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. तसंच हिरवळीच्या खताचा वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय कर्व वाढवणं आणि रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. आणि आता दिनविशेष. संविधान हत्या दिवस आणि क्रिकेट विश्वचषक विजयी दिवस. 25 जून हा भारतीय इतिहासात देशांतर्गत आणीबाणीचा आरंभ आणि ऐतिहासिक क्रिकेट विश्वचषक विजयासाठी ओळखला जातो. याच दिवशी 1975 देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, ज्याच्या स्मरणार्थ हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जातो. तसंच 1983 भारतानं याच दिवशी पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. मी विजय पारगावकर. या कार्यक्रमासाठी लेखन सौजन्य, पत्रकार अमोल मुळे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. नमस्कार बीड.

हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 25 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ॲलर्जी, सायनस, कोंब, फंगस, कॅन्सर, ESF लीक, नाकाचे वाकडे हाड इत्यादी नाकाचे विविध आजार, उपचार आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील ENT आणि हेड नेक सर्जन डॉक्टर प्रवीण सोनवतीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231. हॅलो डॉक्टर.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी असतील, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. एसआयआर मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगर इथल्या आढावा बैठकीत निर्देश. आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था, मुख्यमंत्र्यांनी घेतला वारीच्या तयारीचा आढावा. आणि राज्यात मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, मराठवाड्यात पुढील 3 दिवस बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या.

0: राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी म्हणजेच प्रति युनिट 7.40 रुपये इतके असतील अशी माहिती मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल विधान परिषदेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. राज्यातली वाढती वीज मागणी, उद्योगधंद्यांची वाढ आणि सरकारच्या विविध सवलतींमुळे वाढलेल्या वीज वापराबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. गेल्या 2 वर्षात राज्यातल्या वीज मागणीत 20% वाढ झाली असून मागील 20 वर्षातले वीज दर वाढीच्या कलानुसार हे दर 14 रुपये असायला हवे होते, मात्र महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयांमुळे वीज दर नियंत्रित राहिले असून 2030 पर्यंत ते इतर राज्यांच्या तुलनेतही कमी असतील असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9.30 रुपये, तेलंगणा 9.20 रुपये, मध्य प्रदेश 8.27 रुपये, महाराष्ट्र 8.19 रुपये, उत्तर प्रदेश 8.15 रुपये, गुजरात आपल्यापेक्षा आता कमी आहे, तो 7.87 रुपये. पण आता आपण दरवर्षी मल्टीयर टॅरिफ मध्ये दरवर्षी 2030 पर्यंत जो टॅरिफ आता आपला फायनल झालाय, आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील, अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7.43 रुपये, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7.43 रुपये एमईआरसी ने आता फिक्स केलाय. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू.
0: देशातल्या एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले असून केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्र मॉडेलचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अनेक कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न घडत असल्याचं समोर आलं असून अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी तसंच सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. चित्रा वाघ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सोलापूर इथल्या शासकीय आयटीआय आणि तळेगाव दाभाडे इथल्या एका स्पॅनिश कंपनीतही असे प्रकार घडल्याचा मुद्दा मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला होता. यावर 15 दिवसांच्या आत चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल्निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षात 1056 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं आहे तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 227 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे अशी माहितीही भरणे यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातल्या आतापर्यंतच्या सर्व कर्जमाफी योजनांमध्ये ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार असल्याचंही भरणे यांनी यावेळी सांगितलं. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारभाराला अधिक बळकटी देण्यासाठी मनुष्यबळ वाढ, अत्याधुनिक प्रयोगशाळांची उभारणी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातली कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. दूध, दुग्धजन्य पदार्थ, पिण्याचं पाणी, गूळ, शेंगदाणे, चहा पावडर, खाद्यतेल, गुटखा, तंबाखू, सुगंधित सुपारी, मावा आदी भेसळयुक्त अन्नपदार्थांवर व्यापक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 11.93 कोटी रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आल्याची माहितीही झिरवाळ यांनी दिली. मराठी भाषेचा प्रसार, संवर्धन आणि शासकीय कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर वाढवण्यासाठी राज्य शासन विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. पुढील वर्षभरात राज्यातल्या 8 शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्र उभारली जाणार आहेत अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत केली.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती

0: संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: राज्यात राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, BLA आणि स्वयंसेवक यांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. आगामी आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. आषाढी वारी पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आषाढी वारी डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. वारकऱ्यांसाठी जर्मन हँगरची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी इथून संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318 वर्ष आहे. 700 किलोमीटरचं सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव पालखी सोहळा आहे. पैठण इथून श्री संत एकनाथ महाराजांची पालखी 7 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. हज 2027 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. याबाबतचे अर्ज हज समितीच्या संकेतस्थळावर तसंच हज सुविधा मोबाईल ऍपद्वारे सादर करता येणार आहेत. इच्छुक यात्रेकरूंनी या सुविधेचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य हज समितीनं केलं आहे. नांदेड जिल्ह्यात जलजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घेऊन गावपातळीवर शुद्ध पाणी पुरवठा, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी आणि स्वच्छता राखावी असं आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूरकुमार आंदेलवाड यांनी केलं आहे. स्टॉप डायरिया या विशेष मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 16 जून ते 31 जुलै या कालावधीत जिल्हाभर ही मोहीम राबवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आयुक्त अमोल येडगे यांनी काल आढावा घेतला. यात पावसाळी नियंत्रण कक्षातली उपस्थिती, तक्रार निवारण व्यवस्था आणि नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या कार्यपद्धतीसंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सखल भागांवर सातत्यानं लक्ष ठेवून संबंधित विभागांना वेळेवर सूचना देण्याचे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले. माहिती अधिकार कायद्यातल्या प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल हजारे यांची भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. हवामान. राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात काल पाऊस झाला. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुढील 3 दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी असतील, मुख्यमंत्र्यांची माहिती. राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आणि SIR मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण. FM 102.9 MHz तसंच News1 AIR ॲपवर. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: परीक्षित फेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडेयांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
5: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
6: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज नक्की ऐका 26 जून सकाळी 8:40. कार्यक्रमाचे प्रायोजक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड. श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड बँकेच्या सर्व शाखात सर्वसामान्यांपासून व्यापारी ग्राहक सभासदांकरता सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा अल्पावधीत आणि योग्य दरात उपलब्ध. कर्ज सुविधांच्या माहितीसाठी आपल्या जवळील बँकेच्या शाखेस अवश्य संपर्क करा. बँकेच्या विविध सेवांच्या माहितीसाठी shahu.bank.in ला अवश्य भेट द्या.
7: जाहिरात संदेश. आता आपण ऐकलेत आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आज सकाळी 10 वाजता एके फिल्म कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आये दिन बाहर के चित्रपटातली गाणी. 10:30 आम्ही प्रसारित करू गाता कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आणि 11 वाजता गाता हे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण. आकाशवाणी बीड केंद्र सकाळची 7:25 होत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी प्रसारित करेल आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत.

0: कॅल्क्युलस कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला, त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर. तर खरंच जाडीवरती, लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: हो. आता कसं झालंय की जाड होण्याची कारणं खरं खूपच हे झालेली आहेत, म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागत आहेत. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरिता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या आहेत, झोपण्याच्या पद्धती झाल्या आहेत, वागण्याच्या पद्धती झाल्या, या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं, ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी जे खाते तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल, तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल, आणि मग त्याच्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर जर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायचे आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
0: बरोबर
1: ना, आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी.
0: म्हणजे आपण योगा अभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाही आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो. पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतंय हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
1: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय ते तसं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट त्या आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा, आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेतनं साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिम्पल गोष्ट आहे, काहीच हे नाहीये. एखादा व्यक्ती म्हणे नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेन मध्येच वागायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल? समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर का त्या आसनामध्ये सांगितलंय की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे, तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
0: अच्छा.
1: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही. मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोटऱ्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे, किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा. जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाहीये. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाचे थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाही.
0: नक्कीच डॉक्टर, सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत, फास्ट फूडचा जमाना आहे सध्या. तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी?
1: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहितीये का. आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. मुळात योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सात

0: सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो, म्हणजे तीन टाईप्स असतात आहाराचे, सात्विक, राजसिक, तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसं दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट, तेलकट, मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा काय म्हणता येईल आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज्ड फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीज मधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळतं काही आहे गरम म्हणायला चहा आहे ते, तर ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साधं सात्विक जे अन्न आहे रोजच, म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
1: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास मदत करतं का?
0: निश्चितच. म्हणजे राग, लोभ, क्रोध, काय मद, मत्सर, सगळे हे जे षडरिपू आहेत या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करत. कसं आहे की आता छोटे छोट्या टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100 पर्यंत आकडे मोज,
1: उलटे आकडे मोज,
0: उलटे आकडे मोज, सरळ मोज, काय असेल. मुळात योगशास्त्राचं पालनच घेलं. मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं, तर मग हे राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, मोह, माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना, तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
1: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक सांगा की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
0: योग म्हणजे कसं, मी जसं आत्ताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाही आहे, त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केलं पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे. गर्भावस्था फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सिव्ह करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला, म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला, त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
1: प्रशिक्षकाची गरज आहे
0: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत. मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे, त्या तर करू शकताच येतात, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा, हस्तमुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेने केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजेत. सहा अशा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत की नेती, धवती, नवली, म्हणजे त्राटक आणि कपालभाती, बस्ती, ह्या सगळ्या
1: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात जे केलं जातं पंचकर्म ते टाळलं पाहिजे.
0: तसं हा, योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते त्याला षटक्रिया म्हणतात.
1: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
0: हे खूपच उपयोगाचं आहे. हे क्लेन्झिंग आहे, म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना, आपली स्नान करतो, सगळ्या गोष्टी करतो ना, तर ती बाहेरची स्वच्छता आहे, बाह्य. आतमधली स्वच्छता, अंतशौच जे आहे ते कसं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धिक्रिया उपयोगाच्या आहे. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धिक्रिया करणार नाही ना, तोवर तुमच्या नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
1: अच्छा, पण या शुद्धिक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, असं काही आहे का की त्यांनी नाही करायच्या?
0: हां असं काही नसतं म्हणजे

0: डिग्र्या सगळ्यांनीच नसतात करायच्या, ज्याला गरज असेल त्यानीच करायच्या. म्हणजे एखादा स्थूल व्यक्ती असेल, एखाद्याला थोडक्यामध्ये कफाचे त्रास असतील ना, या टाईप कफ दोष जो आयुर्वेदात म्हणतात त्या टाईपमध्ये असतील ना, त्याच लोकांनी शुद्धिक्रिया कर. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
1: पण ते ठरवायचं कसं आपण? आतमधलं तर शरीरातलं आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय, तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
0: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्याच्यानी तसं होतच नाही, तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साथ देईल. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपने आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाहीये तुमच्या शरीरात, मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेलं आहे, मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही आता मला ह्या शुद्धिक्रिया केल्यानंतर. मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धवती ज्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमायला लागलेला आहे.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर, तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण याच्या सोबत सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणत आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने, त्यांनी

0: असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र संक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.
2: प्रसार भारतीच्या वेव्स
3: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर सह गायकांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मानस मुखर्जी यांचं होतं. कार्यक्रमात त्यानंतर जाहिरात संदेश ऐकवत आहोत.

0: परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
5: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं लगेचच ऐकूया.

0: भूपिंदर सिंग यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतकार अशोक पत्के. हसलीस एकदा भिजल्या श्रावण राती. भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बीर केंद्र सादर करते. घेऊयात एक कमर्शियल ब्रेक.
1: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज नक्की ऐका 26 जून सकाळी 8:40 कार्यक्रमाचे प्रायोजक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड. श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड बँकेच्या सर्व शाखात सर्वसामान्यांपासून व्यापारी ग्राहक सभासदांकरता सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा अल्पावधीत आणि योग्य दरात उपलब्ध. कर्ज सुविधांच्या माहितीसाठी आपल्या जवळील बँकेच्या शाखेस अवश्य संपर्क करा. बँकेच्या विविध सेवांच्या माहितीसाठी शाहू .bank.in ला अवश्य भेट द्या.
0: कमर्शियल ब्रेक नंतर स्वागत. परत एकदा आपण आहात भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमासह.

0: उत्तरा केळकर यांच्या स्वरात चकोर आजगावकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतकार विश्वनाथ मोरे, भावधारा. सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं, हे गाणं ऐकण्यापूर्वी घेऊयात अल्पविराम.
1: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज नक्की ऐका 26 जून सकाळी 8:40 कार्यक्रमाचे प्रायोजक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड. श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीडच्या स्थापनेस 32 वर्ष पूर्ण होऊन कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य 11 जिल्ह्यात 46 शाखा रुपये 2500 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण 2 लाखांहून अधिक ग्राहक आणि 1 लाख डिजिटल बँकिंग ग्राहक लवकरच नवीन शाखा विस्तार शेड्यूल बँकिंग कडे वाटचाल शाहू .bank.in ला अवश्य भेट द्या.
2: कॉलेज कॅम्पस
3: कॉलेजचं अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी.
4: Now you can do it like this, take it to the left, you can do it like that, shake it to the right.
3: सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
5: Feel the heat, feel the kick, feel the power.
3: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत टीबी मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी एनसीसी छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर

0: आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत, त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5-14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2-3 दिवसात दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक, 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळची 8:40 झाली आहेत. लोकसंगीत.

0: लोकसंग नेत्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला शेख जैनूच्यान सहगायकांच्या स्वरात हे लोकगीत आता आपण ऐकलं. हे होतं भास्कर मुंगेकर यांचं लोकगीत, तर संगीत शेख जैनूच्यान यांचंच होतं. कार्यक्रमात एक अल्पविराम.
1: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज नक्की ऐका 26 जून सकाळी 8:40. कार्यक्रमाचे प्रायोजक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड. श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड बँकेच्या सर्व शाखात सर्वसामान्यांपासून व्यापारी ग्राहक सभासदांकरता सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा अल्पावधीत आणि योग्य दरात उपलब्ध. कर्ज सुविधांच्या माहितीसाठी आपल्या जवळील बँकेच्या शाखेस अवश्य संपर्क करा. बँकेच्या विविध सेवांच्या माहितीसाठी शाहू .bank.in ला अवश्य भेट द्या.
0: जाहिरात संदेश आता मी प्रसारित केला. स्वागत परत एकदा लोकसंगीताच्या कार्यक्रमात.

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अव मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राहा की त्यात
1: अव पण राहायला जागा ना

0: आजकच लुगडं पुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं पुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती।
0: पण शिव

0: आंबाड्याची भाजी
1: अगं ती तर लई गोड वाटती.
0: अव कळण्याची भाकरण निसतीच आंबाड्याची भाजी.
1: मग काय झालं त्यात?
0: वर तेलाची धारच ना.

मनस आलस पण धरून निखालस खोट्या बोला बोलू नको अंगी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको नास्तिकपणात शिरून जनांचा बोल आपणा घेऊ नको अरे भली भलाई कर काही पण अधर्म मार्ग

वर्म कहडून शर्माया लावणे कुणाला बोलू नको बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करुणी हेवा झटू नको मी मोठा चहाना जगामध्ये गर्व बारहा वागू नको अरे एकाहून एक तरी जगामध्ये थोरपणाला मिरव

हिमायतीचा बळे गरीब गुरिबाला तू गुरकावू नको, जो दिवसांची जाईल सत्ता अपयश माथा घेऊ नको, बहुत कर्ज बाजारी होऊन बोज आपुला दवडू नको हो। अरे स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन राहू।

शाहीर साबळे आणि सहगायकांच्या स्वरात अनंत फंदी यांचा फटका आता आपण इथला संगीतकार मधुकर पाठक लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आज आमच्या कार्यक्रमाविषयी ठीक 10 वाजता एक ही फिल्म कार्यक्रमात आये दिन बाहर के चित्रपटातली गाणी 10:30 आणि कॉलेज कॅम्पस 10:11 गाता है मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण. आजच्या कार्यक्रमात अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन विजय पारगावकर आजचा कार्यक्रम सादर करतील. आकाशवाणी पीर केंद्र सकाळचे 9 वाजता सहक्षेपण विविध भारती राष्ट्रीय सेवेच्या कार्यक्रमाचं.

ज्ञान ती तत्मानी सुख कधी विटू नको, आल्या अतिथा मुठभर द्याया माग पुढती पाहू नको, उगीत निंदा स्तुती कुणाची सैतासाठी करू नको, अरबरी खुशामत चाहण्या

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: श्रोतो, विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आपण ऐकत होता। हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले FM बँड 102.9 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर। आपण ट्यून केले आकाशवाणी बीड केंद्र। आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्या सकाळच्या 10 वाजलेले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म। आजच्या एक ही फिल्म कार्यक्रमात आए दिन बहार के या चित्रपटातले गाणी

कार्यक्रम एक ही फिल्म आजचा चित्रपट आए दिन बाहर के रचना आनंद बक्षी यांच्या आहेत. संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आहे. अभिनेते धर्मेंद्र, आशा पारीख, सुलोचना, बलराज साहनी, नाझीमा आणि राजेंद्र नाथ यांच्या प्रमुख भूमिकांनी सजलेला हा चित्रपट हा सन इसवी सन 1966 साली प्रदर्शित झाला. ओमप्रकाश जे ओमप्रकाश निर्मित हा भारतीय हिंदी चित्रपट आई दिन बाहर के आज खास आम्ही निवडलाय एक ही फिल्म कार्यक्रमासाठी. ऐकूया.

एके फिल्म कार्यक्रमासाठी आज आई दिन बाहर के या चित्रपटातली गाणी. या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र आणि आशा पारेख प्रमुख भूमिका. धर्मेंद्र अर्थात या चित्रपटात रवी हा एक धडधाकट तरुण आहे जो आपल्या विधवा आईसोबत राहतो. त्याचं कुटुंब मध्यम वर्गीय. कॉलेजमध्ये शिकत असतानाच रवी एका प्रतिष्ठित कुटुंबातील श्रीमंत दिवाण जानकीदास यांची सुंदर मुलगी कांचन आशा पारेख हिचा शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारतो. रवी आणि कांचन एकमेकांच्या प्रेमात पडतात. जानकीदास यांनाही रवी एक जबाबदार आणि मेहनती तरुण म्हणून आवडू लागतो. आणि मग अंतिम परीक्षेत रवी आपल्या तुकडीत प्रथम येतो. त्याचं भविष्य उज्ज्वल दिसतं आणि मग जानकीदास रवीच्या आणि आईकडं लग्नाचा प्रस्ताव घेऊन येतात. आणि थोड्या संकोचानंतर जमुना देवी अर्थात रवीच्या आई आपल्या मुलाचं कांचनच्या लग्नाला संमती देतात.

साखरपुड्याच्या सोहळ्याचा दिवस उजाडतो. जानकीदासच्या हवेलीतील पाहुणे जमलेले असतात आणि त्यांच्यामध्ये त्यांची बहीणही असते, ज्याची भूमिका लीला मिश्रा यांनी साकारली. महिला पाहुण्यांची रवीच्या आईशी एकामागून एक ओळख करून दिली जात असते आणि मग प्रत्येक जण त्यांचं अभिनंदन करतात. जेव्हा लीला मिश्रा यांची पाळी येते तेव्हा त्या काही शब्द

बोलतात आणि मग त्यांना कुठेतरी जमुना देवी भूतकाळात दिसल्यासारखं वाटू लागतं आणि मग त्यांना काही जुन्या अडचणी जुन्या आठवणी आठवतात आणि मग जेणेकरून काय होतं की यांच्या या लग्नकार्यात थोडासा व्यत्यय येतो, अर्थात लग्न लांबणीवर पडतं.

0: संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार आनंद बक्षी, हस्वर महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांचा आजचा चित्रपट एके फिल्म कार्यक्रमासाठी आये दिन बाहर के या चित्रपटातल्या गाण्यांसह आपण आहात आणि या चित्रपटाचं छोटंसं कथानक सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. एके फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणी बीड केंद्र सादर करते, पण तत्पूर्वी एक जाहिरात संदेश.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: जाहिरात संदेश आता आपण ऐकलात. परत एकदा एके फिल्म कार्यक्रमासाठी आये दिन बाहर के चित्रपटातली गाणी. तर मंडळी, आपण याचं एक कथानक जाणून घेत आहोत. आणि मग जेव्हा लीला मिश्रा आणि सुलोचना यांची या पार्टीमध्ये भेट होते, तेव्हा थोडंसं भूतकाळात त्या जातात आणि मग थोडंसं काही दिवसांसाठी हे लग्न मोडतं किंवा लांबणीवर पडतं. आणि मग जेव्हा जानकीदास अर्थात कांचनचे वडील यांना काही दिवसानंतर या अडचणी किंवा हे मार्ग समजतात, कळतात, त्यांच्या मनातील शंका दूर होतात, तेव्हा पुन्हा एकदा रवी आणि कांचन यांचं लग्न ठरवलं जातं. आणि मग कथानक पुढे आपण पाहिलेलंच आहे.
4: मेरे दिल से

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत आता आपण ऐकलं. आजच्या एके फिल्म कार्यक्रमात कार्यक्रम सुरू आहे आणि आज आई दिन बाहर के चित्रपटातले गाणे खास आपल्यासाठी. सदर चित्रपटात रवी धर्मेंद्र, कांचन आशा पारेख, शुक्ला अर्थात रवीचे वडील बलराज साहनी, जमुना देवी सुलोचना, जानकीदास राजमेहरा आणि कांचनच्या आई दुलारी तर जानकीदासच्या बहीण लीला मिश्रा आणि नाझिमा यांनी प्रमुख भूमिका या चित्रपटात साकारल्या. हे सर्व गाणी आनंद बक्षी यांची आहेत तर ही सर्व गाणी संगीतबद्ध केलीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. लता मंगेशकर, आशा भोसले, महेंद्र कपूर आणि मोहम्मद रफी यांचे स्वर या चित्रपटाला लाभलेत. आणि आता एका शास्त्रीय रागावर आधारित गाणं अर्थात शीर्षक गीत आपण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ऐकणार आहोत. ऐकूया.

लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकलं. आज एके फिल्म कार्यक्रमासाठी आये दिन बाहर के चित्रपटातली गाणी रचना आनंद बक्षी यांच्या होत्या, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं होतं. स्वर मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे होते. एके फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: भाऊराव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास। आकाशवाणी बीर केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास। आपण ऐकत आहात आमची प्रातकालीन प्रसारण सभा। सकाळचे 10:30 झाले कॉलेज कॅम्पस। आजच्या कार्यक्रमात वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतून बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रात करिअरच्या संधी डॉक्टर सागर कुलकर्णी यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करत आहोत। कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे। कॉलेज कॅम्पस
1: कॉलेज कॅम्पस

0: मित्रमैत्रिणींनो, वाणिज्य शाखा व व्यवस्थापन यामधल्या करिअरच्या दिशा, संधी आणि वेगवेगळे कोर्सेस याबद्दलची सविस्तर माहिती अशी जाणून घेतली होती. आणि आजही प्राध्यापक डॉक्टर सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. आणि जसा मागच्या भागात मी त्यांची ओळख करून दिली, आजच्याही भागात सांगते त्यांचा 10 वर्षाचा अध्यापनाचा स्वतःचा अनुभव आहे, त्यांचं संशोधन आहे या क्षेत्रातलं, आणि यामध्ये त्यांची विविध व्याख्यानं ठिकठिकाणी होत असतात. तर आज आपण त्यांच्याकडनं वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापन या शाखेतून बँकिंग, इन्शुरन्स, फॉरेन्सिक अकाउंटिंग, स्टॉक मार्केट आणि महिला उद्योजकता या क्षेत्राविषयी जाणून घेणार आहोत, जी वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापन या शाखेशी निगडीत आहे. तर सर, नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: पहिला विषयाचा मुद्दा असा आहे की फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे काय आणि याची ओळख कशी करून देता येईल?
1: मॅडम, आपण फॉरेन्सिक लॅब हा शब्द ऐकतो बघा.
0: हो,
1: हा, तसं फॉरेन्सिक अकाउंटिंग हे एकदम वेगळंच क्षेत्र आज आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करिअरची खूप मोठी संधी घेऊन विद्यार्थ्यांपुढे उभा आहे. आणि क्षमतापूर्ण विद्यार्थी, आत्मविश्वासपूर्ण असणारा एखादा विद्यार्थी फॉरेन्सिक अकाउंटिंगचे जर काही कोर्सेस त्याने पूर्ण केले, हा, तर त्याला प्रचंड प्रमाणात नोकरीच्या संधी त्याच्या पायाशी लोळत घालत येतील.
0: म्हणजे भारतातही आणि परदेशातही
1: विदेशातही त्याला जाता येईल. तर आता काय की फॉरेन्सिक म्हटल्यानंतर आपण म्हणतो की काहीतरी त्याच्यामध्ये असं फॉरेन्सिक लॅब मध्ये जसं म्हटलं की काहीतरी शोधण्यासाठी आपण त्या ठिकाणी जात असतो. आता काय झालंय, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या जगभरामध्ये भारतामध्ये सुद्धा अनेक घोटाळे झाले. आर्थिक घोटाळे कसे झाले, का होतात, ते फ्रॉड्स का होतात, फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी ऑडिटिंग जिथे संपते किंवा अकाउंटिंग जिथे संपते तिथं ऑडिटिंग सुरू होतं. ऑडिटिंग जिथे संपते तिथं फॉरेन्सिक अकाउंटिंग सुरू होते. ऑडिटिंग मधल्या काही त्रुटी आपल्याला कशा काढता येतील, किंवा एखाद्या मुख्यतः काही संस्थांमध्ये, काही आर्थिक वित्तीय संस्थांमध्ये फ्रॉड्स होतात मोठ्या,
0: म्हणजे बारीक बारीक गोष्टींमधल्या पळवाटांचा शोध घेऊन हे फ्रॉड केले जातात.
1: एक्झॅक्टली. आणि मग ते फ्रॉड इन्व्हेस्टिगेट करायचे, ती फॉरेन्सिक अकाउंटिंग आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आपल्याला सध्या पाहायला मिळतो. एक नवीनच शाखा आहे वाणिज्य क्षेत्रातली.
0: बरोबर.
1: तुम्ही फॉरेन्सिक अकाउंटिंगचे काही कोर्सेस केले तर तुम्हाला खूप साऱ्या संधी आपल्याला पाहायला मिळतील.
0: म्हणजे आपण हल्ली पाहतो, चर्चा ऐकतो की काळ्या बाजारातला जो पैसा आहे तो बँकिंग क्षेत्रात विविध खात्यांवर एका अनामिक नावाने कुठेतरी पडलेली असतात. ती पैसे ती कुठून आली, कुणाच्या नावे, काहीच कळत नाही. पैसा दिसतो, मग हे असे प्रश्न असतात की जिथे तुम्हाला संशोधनच करायला लागतंय की हे नेमके कुणी टाकले, कुठे टाकले, कुणाचे आहेत, याच्यावर क्लेम नाहीये कुणाचा, वर्षानुवर्ष तो पैसा तिथेच आहे, म्हणजे असे काही प्रश्न असतात.
1: प्रश्न हो. आणि मग त्याच्यामधले काही कंपन्या बंद पडतात, ती घोटाळे होतात, आणि मग त्यातले सगळे इन्व्हेस्टिगेशन फॉरेन्सिक अकाउंटिंग मध्ये आपल्याला करावं लागतं. तसे तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला त्यामध्ये लागतात. तसं तो जो कोर्स केला सारा स्कोप आपल्याला विदेशातही आहे आणि भारतामध्ये तर आहेच आहे.
0: म्हणजे जसं टेक्नॉलॉजीमध्ये सायबर टेक्नॉलॉजी आहे क्राईम साठी,
1: सिक्युरिटी,
0: तशी,
1: हा, तसं अकाउंटिंग क्षेत्रामध्ये हे आहे
0: फॉरेन्सिक अकाउंटिंग. ओके. आता आपल्याकडे म्युच्युअल फंड असेल, स्टॉक मार्केट असेल, याचंही नवीन जनरेशनमध्ये गुंतवणुकीसाठी प्रचंड अट्रॅक्शन आहे. पण नुसतं आकर्षण असून चालत नाही, तिथे अभ्यासपूर्ण आपल्याला या सगळ्या पैशांची गुंतवणूक करायला लागते आणि तिथे फसवणुकीचे खूप जास्त चान्सेस सुद्धा असतात. मग अशा वेळेस स्टॉक मार्केटिंग हा विषय नवीन पिढीसाठी समजून घेण्यासाठी किती सोपा आहे आणि कसं सांगता येईल याबद्दल?
1: अच्छा, बघा, आता स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा खूप करिअरच्या संधी आपल्याला मिळू शकतात. काय आहे की स्टॉक मार्केटमध्ये दोन प्रकारचे मार्केट आहेत, एक कॅपिटल मार्केट आणि एक मनी मार्केट.
0: बरं.
1: कॅपिटल मार्केट म्हटल्यानंतर लॉंग टर्म असतं, हे दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणं, वित्तीय पुरवठा करणं याच्याशी निगडीत असतं. आणि मनी मार्केट म्हणजे

0: त्यानंतर शॉर्ट टर्म असतं अल्पकाळात. तर मग यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस यांनी काही कोर्सेस सर्टिफिकेट कोर्सेस काढलेले आहेत आणि ते कोर्सेस ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत. ते जर कोर्सेस एखाद्या पदवी झालेल्या विद्यार्थ्याने किंवा बारावी वाणिज्य शाखेमध्ये बारावी झालेला विद्यार्थी सुद्धा हा कोर्सेस करू शकतो. एनआयएसएमचे काही कोर्सेस आहेत, वित्तीय साक्षरतेचे काही कोर्सेस, एनएसडीएल सीडीएसएलचे काही कोर्सेस आहेत आणि हे शासनाने दिलेले कोर्सेस आहेत,
1: शासन मान्य
0: एक्झॅक्टली. तर ते कोर्सेस आहेत. मग आता काही लोकांना इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुठं करायची, कशा पद्धतीने करायची, फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला करावी लागत, पर्सनल फायनान्शियल प्लॅनर म्हणूनही असे काही छोटे छोटे कोर्सेस आहेत, किंवा आयपीओ मध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, हे कोर्सेस बीएससी एनएससीचे उपयुक्त ठरू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षणासाठी जे प्रशिक्षण केंद्र आहे ते भारतामध्ये सुद्धा
1: उपलब्ध आहेत
0: आणि नोकऱ्या तर तुम्हाला प्रचंड आहे.
1: आणि या नोकऱ्याच्या स्वरूपात आणि व्यवसायाच्या स्वरूपात दोन्ही आपल्याला स्वरूपात आपल्याला पाहता येऊ शकतो. जेव्हा स्टॉक मार्केटचा आपण विचार करतो तर यामध्ये होणाऱ्या गडबडी किंवा अज्ञान हे किती आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे.
0: मॅडम कसं आहे की काही आपल्याला त्यासाठी वित्तीय साक्षरता असणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी शासन मान्य काही केंद्र असतात, काही व्यक्ती असतात आणि काही वेबसाईट्स असतात, त्याच्याशी निगडीतच आपल्याला सगळे व्यवहार करावे लागतात. काही आर्थिक घोटाळे मोठ्या प्रमाणात होतात किंवा आपल्याकडून करून घेतले जातात.
1: बरोबर.
0: त्याला कुठल्याही प्रलोभनांना न बळी पडता आपण या सगळ्या गोष्टींची काळजीपूर्वक जर आपण गुंतवणूक केली तर आपण याच्यामध्ये
1: फसण्याचे चान्सेस कमी आहेत. अगदीच. आता आपण स्टॉक मार्केट आणि तिथलं दिशा पाहिल्या, करिअरच्या संधी पाहिल्या आणि आपण किती साक्षर असायला पाहिजे याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली आहे. आता मात्र थोडंसं महिला उद्योजकता या विषयाकडे वळूया, कारण एमबीए असेल, बँकिंग असेल, इकडे महिलांना वळायला अतिशय सेफ क्षेत्र पाहिलं जातं किंवा सुरक्षित क्षेत्र म्हणून या दिशांकडे पाहिलं जातं, करिअरकडे पाहिलं जातं. तर त्याबद्दल काय सांगता येईल?
0: अगदी बरोबर आहे मॅडम की महिला या आर्थिक दृष्ट्या जर सक्षम झाल्या तर त्या कुटुंब पुढे नेऊ शकतात आणि यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महिला उद्योजकतेला प्रोत्साहन दिलं जातं.
1: बरं.
0: आणि एखादी बारावी उत्तीर्ण असेल, बीकॉम असेल, बीए असेल, त्या महिलांनी जर काही महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटी असेल किंवा महिला उद्योजकता केंद्र असेल, वुमेन्स एंटरप्रिन्युअरशिप सेल असं महाराष्ट्राच्या सरकारनं त्याला नाव दिलेलं आहे, तर या कोर्सेस या मार्फत जर काही कोर्सेस केले, महाराष्ट्र शासनानं खूप मोठं सहकार्य केलेलं आहे पण हे आपल्याला माहितच नसतं, तिचा अभाव असतो. आणि या केंद्रांमार्फत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य, काही आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि संधी या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जातात.
1: बरं.
0: त्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील विविध योजना आणि उपक्रम एकाच संस्थेत आणलेले आहेत, गव्हर्नमेंटने एकाच व्यासपीठावरती आणलेत असं आपण म्हणू शकतो. याला, या केंद्राला स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम असं म्हणतात.
1: बर.
0: स्टार्टअप इंडिया ही केंद्र सरकार
1: हो अगदी आणि आता
0: मोदीजींची स्कीम
1: हो आणि मुलांमध्ये खूप पॉप्युलर आहे.
0: स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना असं ज्याला म्हणतात किंवा स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सीडबी ज्याला म्हणतो, तर भारतीय लघु उद्योग विकास बँक यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात महिलांना उद्योजकतेसाठी फायनान्स मिळतो. आणि मग एक विशिष्ट प्रकारची सक्षम परिसंस्था महिला उद्योजकांना भारतामध्ये गव्हर्नमेंटनीच निर्माण करून दिलेली आहे. त्याला एक सेफ इकोसिस्टीम हा शब्द याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे. आणि मग या केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील विविध स्टार्टअपला विशेष भर दिला जातो, महिलांना त्यांच्या नवसंकल्पनांना व्यवहार्य आणि विस्तारक्षम व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं रुपांतरित करता येईल त्यांच्या क्षमतांना, यासाठी सर्वतोपरी सहाय्य महिला बँक आहे, सीडबी आहे, आयडीबीआय आहे, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, आणि विशेष मार्गदर्शन या माध्यमातून केलं जातं. विविध क्षेत्रातील स्टार्टअपचं इन्क्युबेशन या माध्यमातून करता येतं.
1: बरं.
0: आणि त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण विशेष गोष्ट म्हणजे महिला उद्योजकांमध्ये जीवन कौशल्य आणि लीडरशिप स्किल्स, नेतृत्व गुण कसे विकसित करता येतील या सर्वांगीण उद्योजकीय क्षमतांचा

0: विकास कसा होईल यावर शासनानं खूप भर दिलेला आहे. मग यासाठी काय सुविधा प्राप्त केल्यात, महिलांना काय सुविधा आहेत माहीत असणं आवश्यक. तर उद्योजकता जागरूकता कार्यक्रम,
1: अच्छा
0: एंटरप्रेन्युअरशिप अँड अवेअरनेस प्रोग्राम, ईडीपी डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला म्हणतो, व्यवसायांच्या कल्पना ओळखणं.
1: हा
0: म्हणजे समजा एखादा सोलार सिस्टीम वरचा एक व्यवसाय आहे, तर तो व्यवसाय कसा, मग बाजारपेठेचा अभ्यास कसा करायचा, आर्थिक नियोजन, जोखीम व्यवस्थापन इत्यादी विषयांवर गव्हर्नमेंट मार्फत कार्यशाळा सातत्याने घेतल्या जातात. कौशल्य विकास प्रशिक्षण आहे, मग फॅशन डिझायनिंग आहे, अन्न प्रक्रिया उद्योग आहे,
1: गृह उद्योग
0: आहे, ड्रेस डिझायनिंग आहे, डिजिटल मार्केटिंगचे प्रचंड कोर्सेस, काही प्रायव्हेट संस्था सुद्धा डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस
1: घेतात.
0: 6 महिने मी इथे नावं सांगणार नाही, खूप फेमस आहे डिजिटल मार्केट. आणि मग ई कॉमर्स आहे, हस्तकला, ब्युटी अँड वेलनेस आहे, डेटा व्यवस्थापन आपण मग अशी
1: बोललो
0: पाहिलो की ते अल्पकालीन प्रशिक्षण आहे. ही जरी महिलांनी घेतलं तरी महिला स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. आणि बिझनेस प्लॅन विषयक काही मार्गदर्शन, व्यवसाय आराखडा कसा तयार करायचा, मग खर्च आणि नफा यांचं विश्लेषण कसं करायचं, व्यवसायाचं कसं मोठा व्यवसाय उभा करायचा, बाजाराचं संशोधन, निधी कसा उभारायचा, याबद्दल विशिष्ट मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. स्टार्टअप आणि इन्क्युबेशनचं सहाय्य सुद्धा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या या योजना आहेत. आणि मग महिलांनी स्टार्टअप जर उभं केलं तर महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, उद्योजकीय क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली. हे माहीत नाहीये लोकांना.
1: खरंच
0: आणि या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्यासोबतच कौशल्य विकास, स्टार्टअप मधील नवीन संकल्पना आणि व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन यासाठी मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. आणि मग त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, अन्न प्रक्रिया आहे, टेक्नॉलॉजी आहे, हेल्थ केअर आहे, शिक्षण आहे, ई कॉमर्स आहे, किंवा कृषी आधारित उद्योग आहे, या विविध क्षेत्रातील महिला स्टार्टअपचा लाभ घेऊ शकतात. आणि महिलांनी अधिकाधिक सक्षम सक्रिय व्हावं यासाठी गव्हर्नमेंटची स्कीम आहे.
1: अच्छा,
0: मग लाभ कसे मिळतात, तर मार्केटिंग ब्रँडिंग करता येतं, उत्पादन आहे, सेवा आहे, उपकरण खरेदी आहे,
1: सबसिडी पण आहे त्याच्यामध्ये,
0: काही व्यवसायाचा विस्तार कसा करायचा याबद्दल महिलांना या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन केलं जातं.
1: तर मित्रमैत्रिणींनो, आपण महिला उद्योजकता हा विषय आता यासाठी चर्चेला आणलेला आहे कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापनातून आपण शिक्षण घेतलेलं असतं, पण काही कारणाने लग्न असेल, मुलं झाली असतील, असं एक मध्ये गॅप पडतो आपला. आणि नंतर असं आपल्याला वाटतं की आपल्या करिअरच्या दिशा आता थांबलेल्या आहेत कुठेतरी, आपल्याला पुढे काही सुचत नाही. कधी कधी हा कार्यकाळ गॅप पडण्याचा 5 वर्षाचा असतो, कधी 10 वर्षाचा असतो, आणि त्याच्यानंतर पुढे काय. तर तुमचं हे वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापनाचं शिक्षण वाया न जाता आता जे महिला उद्योजकता याच्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी या स्वरूपात मिळते यासाठी हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. नाही,
0: नक्कीच नक्की.
1: आणि आता बँकिंग इन्शुरन्स हा एक प्रचंड सध्याचा अतिशय गरजेचा आणि महत्वाचा विषय चर्चेला आणूया. तर बँकिंग इन्शुरन्समध्ये आपल्याला काय काय कुठले कुठले विषय चर्चेला आणता येतील किंवा याबद्दल काय सांगता येईल.
0: हो, तत्पूर्वी आपल्या एमबीए बद्दलची थोडी थोडक्यात माहिती सांगून मी पुढे जातो. एमबीए हा सुद्धा एक पारंपरिक एमबीए कोर्स आहे, अर्थातच त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्तम करिअर घडवता येऊ शकतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या मार्फत एक सीईटी घेतली जाते, परीक्षा घेतल्या जातात आणि त्यामार्फत एमबीएला
1: प्रवेश
0: मिळतो. एमबीए हा तर पारंपरिकच, पण नवीन काय सांगितलं पाहिजे मुलांना, तर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री बिझनेस प्लांटेशन मॅनेजमेंट हा नवीन कोर्स आला या वर्षीपासून. त्याच पद्धतीने मी जसं तुम्हाला म्हटलं, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आहे आणि त्यांनी एमबीए इन फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे एमबीए फायनान्स, एचआर, मार्केटिंग, एंटरप्रिनियरशिप डेव्हलपमेंट आहे, टॅलेंट मॅनेजमेंट आहे, नॉलेज मॅनेजमेंट आहे,
1: ह्युमन सोर्स आहे,
0: हे सगळे पारंपरिक कोर्स
1: होते
0: एमबीएचे विषय. पण या वर्षीपासून कुठला आलाय, तर एमबीए इन फॉरेन्सिक अकाउंटिंग फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यामध्ये आपण आर्थिक गुन्हे, मगाशी जसं बोललो कंपन्यातला भ्रष्टाचार, बँक फसवणुकीचे तपशील करणाऱ्या तज्ञांसाठी ही अभ्यासक्रमाची संरचना. आता तुम्ही

0: असं म्हणलं एमबीए इन सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट आलेला आहे. सायबर हल्ल्यापासून वाचवण्यासाठी कंपन्यांवर आपल्या खूप सायबर हल्ले होतात.
1: बरोबर.
0: डिजिटल संरक्षण, डिजिटल सुरक्षा, आकाशवाणीवर पण आपण ऐकतो की सायबर अरेस्ट केलेली आहे वगैरे.
1: हो अगदी, तशा बँकिंग क्षेत्रातल्या ऍडव्हर्टाईज आपल्या आकाशवाणीवरूनही प्रसारित होतात
0: आणि त्याच्यामध्ये सुद्धा जाहिराती क्षेत्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संधी आहेत. पण तुम्ही एमबीए इन सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट मध्ये जर एमबीए केलं किंवा एमबीए इन बिझनेस अनॅलिटिक्स अँड इंटेलिजन्स मध्ये याच्यात जरी तुम्ही एमबीए केलं तरी सुद्धा प्रचंड संधी उपलब्ध आहेत. आणि मग हे जर मी तुम्हाला सांगत गेलो तर तुम्हाला नॅशनल अकॅडमी फॉर डिफेन्स प्रोडक्शन त्याच्यामध्ये सुद्धा एमबीए आलेला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट या संरक्षण खात्यानं सध्या सुरू केलेला आहे. संरक्षण साहित्याचं उद्योगांचं व्यवस्थापन कसं करायचं, जगातलं खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्याचं उत्पादन मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतात होते आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेशी कसं कनेक्टेड आहे. तिथं आपल्याला उच्च विद्याविभूषित मुलं पाहिजेत ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे वाणिज्याचं उपयुक्त ज्ञान आहे आणि जो पूर्ण करेल त्याला बिझनेस ज्याच्याकडे माइंड आहे त्याच्यासाठी प्लेसमेंटच्या 100% प्लेसमेंटच्या सुविधा आज देशभरामध्ये आपल्या उपलब्ध आहेत.
1: आणि संरक्षण क्षेत्राशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर आज भारत सरकार खूप सारं लक्ष देत आहे तिथं. हो आणि अर्थातच तिथं आर्थिक पुरवठा सुद्धा तितक्याच अधिक प्रमाणात पहिली प्रायोरिटी
0: आहे. बरोबर. आणि मग त्याच्यासाठी जर तुम्ही यामधलं एमबीए चं शिक्षण घेतलं तर खूप साऱ्या संधी आहेत. मॅडम आपला मुख्य प्रश्न असा होता की बँकिंग, तर बघा बँकिंग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा किंवा कुठल्याही अर्थव्यवस्थेचा
1: कणा
0: असतो. आणि मग बँकिंग मध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल, जर तुम्ही पदवी घेतली वाणिज्य शाखेतून आणि 3 वर्ष मी जसं म्हणलं तुम्हाला पहिला 5 वर्षांचा टप्पा आहे तो करत करतच 11वीपासून तुम्ही बँकिंगची तयारी करू शकता. मग काय काय करायचं, आता देशभरामध्ये सगळ्यात सर्वोच्च बँक कुठली आहे, बँकर्स बँक कोणती आहे, तर ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 1935 आरबीआयची स्थापना झाली, आरबीआय ऍक्ट 1934 नुसार.
1: शिखर बँक
0: आहे, एकदम बरोबर. अपेक्स बँक आहे, अपेक्स इन्स्टिट्यूशन आहे बँक आणि शासनाची बँक आहे, बँकांची बँक आहे.
1: बरोबर.
0: प्रत्येक देशाची एक बँक असते. आरबीआय आपली अतिशय शिखर बँक आहे हे मी तुम्हाला सांगतो. काही बँका नॅशनलाइज बँक आहेत, कोणत्या बँक आहेत,
1: स्टेट बँक ऑफ इंडिया,
0: ह्या सगळ्या नॅशनलाइज बँक आहेत. काही खासगी बँक आहेत, काही कमर्शियल बँक आहेत, प्रायव्हेट बँक आहेत, पब्लिक सेक्टर बँक आहेत.
1: बरोबर.
0: या आणि बँकिंग क्षेत्र भारतामध्ये प्रचंड सध्या विकसित पावलेलं
1: आणि
0: विस्तारित आहे.
1: विकसित आणि विस्तारित.
0: बघा आपल्याला मोदीजींनी सांगितलेलं आहे 2047 हे विकसित भारत हे आपल्याला संकल्पना दिली. हा आपला संकल्प आहे.
1: बरोबर.
0: आणि यासाठी बँकांचं योगदान भारतीय अर्थव्यवस्थेमधलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी.
1: बरोबर.
0: पदवी झालेल्या, बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा कुठल्याही पदवीधरांना
1: आहेत.
0: मग बँकांमध्ये रिजनल रुरल बँक्स आहेत देशामध्ये, कॉपरेटिव्ह बँक्स आहेत, सहकारी बँक आहे, नाबार्ड आहे, हा किंवा सेबी आहे, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, किंवा फॉरेन एक्सचेंज बँक ऑफ इंडिया आहे, फॉरेन बँक्स आहेत, के स्पॉन्सर्ड बँक आहेत, पेमेंट बँक आहेत, स्मॉल फायनान्स बँक आहेत. मग आता याच्यामध्ये बँकांमध्ये रिक्रुटमेंट कशी केली जाते, बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर हे खूप मोठं विस्तारित असणारे एक क्षेत्र भारतामध्ये आहे. त्याच्यामध्ये कुठल्या परीक्षा होतात, त्याचा अभ्यास जर तुम्ही 11वीपासून करत गेलात, 11वी 12वी बीकॉम FY SY SY ला जर तुम्ही कोर्स चांगला अभ्यास केला बँकिंग पर्यंत तर 3rd year झालं तुमचं की तुम्ही परीक्षा देऊ शकता. काही संस्था पण आहेत की ज्या बँकिंगच्या अभ्यासाच्या तयारी
1: करून घेतात
0: आणि मग बँकेमध्ये तर प्रचंड संधी आज आहेत आणि येत्या काळात पण असणार. मग कोणत्या परीक्षा होतात, तर असिस्टंट लेवलच्या, क्लरिकल लेवलच्या, काही PO प्रोबेशनरी ऑफिसर ऑफिसर लेवलच्या होतात. काही परीक्षा ह्या पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स असा एक कोर्स आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँक अँड फायनान्स, बँकिंग अँड फायनान्स, हा जरी कोर्स केला तरी तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. IBPS एक संस्था आहे, ती बँकेच्या परीक्षा घेते. मग त्यामध्ये क्लरिकलच्या परीक्षा होतात, SBIच्या ज्युनियर असोसिएटच्या परीक्षा होतात, मग LIC काही परीक्षा होतात. LIC परीक्षामध्ये डिग्री, डिप्लोमा आणि ऍडव्हान्स वेगवेगळ्या परीक्षा होतात, त्याच्यामध्ये रिजनल डेव्हलपमेंट

0: ऑफिसर, स्टेट डेव्हलपमेंट आणि कंट्री डेव्हलपमेंट ऑफिसर अशा एलआयसी मधल्या आपण परीक्षा होतात. मग आता मी याला हेच सांगत असताना इन्शुरन्स सेक्टर पण खूप मोठा आहे. एलआयसी माहितीच आहे तुम्हाला आणि जीआयसी जनरल इन्शुरन्स कंपनी, जीवन विमा कंपनी आणि सामान्य विमा कंपनी,
1: बरोबर
0: या कंपन्या भारतामध्ये आहेत. खासगी कंपन्या आहेत, मोठ्या संधी विमा क्षेत्रात सुद्धा उपलब्ध आहेत.
1: आणि हेल्थ इन्शुरन्स मध्ये
0: त्याच्याकडे मेडिकल इन्शुरन्स आता त्याचा व्यवसाय इतका वाढलेला आहे की त्याच्यात सुद्धा रोजगाराच्या
1: प्रचंड संधी आहेत.
0: आपण 100 तिथं संधी असतील तर 40% सुद्धा लोक तिथपर्यंत पोहोचली नाहीत. मी जसं सांगितलं एलआयसी जीआयसी आहे, मेडिकल इन्शुरन्स आहे, किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर्सच्या परीक्षा असतात, किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्ये डेटा ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर ते

0: हेल्थ इन्शुरन्स मध्ये
1: त्याच्याकडे येणार, मेडिकल इन्शुरन्स आता त्याचा व्यवसाय इतका वाढलेला आहे की त्याच्यात सुद्धा रोजगाराच्या
0: प्रचंड संधी आहेत.
1: आपण 100 तिथं संधी असतील तर 40% सुद्धा लोक तिथपर्यंत पोहोचली नाहीत. मी जसं सांगितलं एलआयसी जीआयसी आहे, मेडिकल इन्शुरन्स आहे, किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर्सच्या परीक्षा असतात, किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्ये डेटा ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर ते इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट पर्यंत संधी आहेत.
0: बर,
1: पण या संधी आपल्या टॅकल करता आल्या पाहिजेत, त्या संधी आपल्याला मिळवता आल्या पाहिजेत. आणि तुम्ही जर बीकॉम विथ मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स केलं तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप साऱ्या संधी
0: आहेत,
1: कारण तुम्हाला क्लेम सेटलमेंट ह्या सगळ्या हिशोब हे फक्त मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स माध्यमातून ठरवता येतात. पुढचं बँकिंग मधलं मी तुम्हाला सांगत होतो की प्रोबेशनरी ऑफिसर आहेत, मॅनेजमेंट ट्रेनिंग आहेत, नाबार्डचे ऑफिसर आहेत, आयटी ऑफिसर आहेत, लॉ ऑफिसर आहेत, बँकांमध्ये एचआर ऑफिसर लागतात. बरोबर आहे, या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमची रिझनिंग, तुमची क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड, तुमचं डेटा अनालिसिस, भाषेवरचं प्रभुत्व, इंग्लिश लँग्वेज, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस हे सगळं तुम्हाला पदवी स्तरावर शिकता येतं. तशीच रचना प्रत्येक विद्यापीठानं अभ्यासक्रमांची केलेली आहे. ते जर तुम्ही कोर्सेस चांगले केले तर तुम्ही बँकिंग आणि इन्शुरन्स मध्ये सुद्धा तुम्ही संधी प्राप्त करू शकता. मी जसं म्हटलं की वाणिज्य व्यवस्थापन हा यशाचा महामार्ग आहे, त्यासाठी वाणिज्य व्यवस्थापनाचं शिक्षण अत्यंत प्रवाही आहे, उपयुक्त आहे. नोकरीच्या संधी याच्यामध्ये खूप साऱ्या मिळतात आणि आपल्याला पुढे जाता येतं. यशाचं महामार्ग दाखवणारं वाणिज्य शाखेचंही शिक्षण आहे.
0: तेव्हा मित्रमैत्रिणींनो, आज प्राध्यापक डॉक्टर सागर कुलकर्णी यांनी आपल्याला वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापन या शाखेतून फॉरेन्सिक अकाउंटिंग, स्टॉक मार्केटिंग, महिला उद्योजकता आणि बँकिंग इन्शुरन्स या सगळ्या क्षेत्राबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि त्यांनी केलेल्या आवाहनानुसार हे क्षेत्र खूप मोठं आहे, इथे करिअरच्या खूप मोठ्या संधी आहेत. तुम्ही तुमच्या क्षमता, तुम्ही तुमची आवड ओळखा आणि इकडे येण्यासाठी अगदी ही दारं तुमच्यासाठी खुली आहेत. अर्थातच विषय पूर्ण आपण चर्चेला नेलेला आहे. तेव्हा आज या चर्चेला इथेच पूर्णविराम देऊया, इथेच थांबत आहोत.

0: पुन्हा भेटूया पुढील कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया. बाय.
1: कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.

0: श्रोतो हो, आत्ताच आपण कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम ऐकला. आजच्या कार्यक्रमात वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतून बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रात करिअरच्या संधी डॉक्टर सागर कुलकर्णी यांची सुप्रभात जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगिराज पटचे. कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. यानंतर काही जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर.

रसिकांनो नमस्कार आणि आजच्या गातार हे मेरा दिल या कार्यक्रमात मी आपला रेडिओ मित्र विजय पाळगावकर आपल्या सर्वांचं शब्दसुमनानं मनपूर्वक स्वागत करतो. आज आहे 25 जून. अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा आज जन्मदिन. 1990 दशकातील आघाडीच्या अभिनेत्री करिश्मा कपूर यांनी हिंदी चित्रपटामध्ये आपल्या भूमिका केलेल्या आहेत, काम केलेलं आहे. दशकातील आघाडीच्या आणि सर्वाधिक भूमिका केलेल्या तसंच कपूर यांनी चित्रपटामध्ये अनेकदा शहरी स्टाईलिश नायिकेच्या भूमिका साकारलेल्या आहेत अशा अभिनेत्री करिश्मा कपूर अनेक दशकांपासून कौटुंबिक अलिखित नियम आणि त्याचप्रमाणे कपूर कुटुंबातील पहिला महिला सदस्य त्या होत. एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा बर्थडेचं सेलिब्रेशन आजच्या कार्यक्रमात

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची सुरुवात एका लोकप्रिय अशा गीतानं आज अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन. कपूर घराण्याचा एक भाग असलेल्या करिश्मा यांचा जन्म अभिनेते रणधीर कपूर आणि बबीता यांच्या पोटी झाला. त्यांनी 1991 साली प्रदर्शित झालेल्या प्रेम कैदी या साधारण यशस्वी चित्रपटात मुख्य भूमिकेतून अभिनयात पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांच्यासोबत नवोदित नायक हरीश कुमार हे होते.

प्रेम कैदी या आपल्या सुरुवातीच्या पहिल्या चित्रपटानंतर करिश्मा कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. जिगर, अनाडी यासारख्या बॉक्स ऑफिस हिट चित्रपटात, तसंच राजा बाबू, अंदाज अपना अपना, कुली नंबर वन, साजन चली ससुराल यासारख्या विनोदी चित्रपटामध्ये आणि जीत या थ्रिलर चित्रपटात देखील काम केलं. 1996 साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर रोमॅन्टिक चित्रपट राजा हिंदुस्थानी हा कपूर यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा ठरला, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

मंडळी अभिनेत्री करिश्मा कपूर यांना राजा हिंदुस्थानी या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मग 1997 साली प्रदर्शित झालेल्या दिल तो पागल है या म्युझिकल रोमॅन्टिक चित्रपटातील एका उत्कृष्ट नृत्यांगनेच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डेव्हिड धवन यांच्या 3 यशस्वी रोमॅन्टिक कॉमेडी म्हणजेच हिरो नंबर 1, बेबी नंबर 1 आणि दुल्हन हम ले जाएंगे. तसंच सूरज बडजात यांच्या अत्यंत यशस्वी कौटुंबिक ड्रामा अर्थात हम साथ साथ है यामध्ये नायिकेची भूमिका साकारून करिश्मा कपूर यांनी अधिक यश मिळवलं. फिजा आणि जुबेदा या चित्रपटामधील त्यांच्या शीर्षक भूमिकांसाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षा

तेव्हा रसिको हो आजच्या एक गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आपण केलं. चला, अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे चित्रपट असंख्य आहेत, गाणी असंख्य आहेत, पण आपल्याकडे सध्या वेळ कमी पडतोय. तेव्हा आपणा सर्वांतर्फे त्यांना बर्थडेच्या शुभेच्छा देऊयात. आणि आता जाता जाता एक छानसं गाणं परत एकदा ऐकूया. एक

परेतर मंडळी या गीताबरोबरच आजचा गातारही मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. आपला रेडिओ मित्र विजय पाळगावकर आपला या कार्यक्रमातून निरोप घेतो. पुन्हा याच कार्यक्रमात भेटूयात. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला। आता दुपारचे 11:40 होत आहेत। यानंतर आमचा मिश्र संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात, तत्पूर्वी काही जाहिरात संदेश।
1: जून नेशनल इनफर्टिलिटी जागरूकता का महीना है, इसी अवसर पर आइए सुनते हैं शहर के प्रसिद्ध इनफर्टिलिटी विशेषज्ञ की राय।
2: नमस्कार, मैं डॉक्टर दीप्ति वैद्य आनंद हॉस्पिटल व बीजनपुर IVF सेंटर बीड महाराष्ट्र से बोल रही हूँ। हर दंपत्ति का सपना एक खुशहाल परिवार बनाने का होता है, लेकिन इनफर्टिलिटी कई दंपत्तियों का यह सपना होने नहीं देता। इनफर्टिलिटी का अर्थ है एक वर्ष तक नियमित प्रयासों के बावजूद गर्भ धारणा न होना। यह 6 में से 1 दंपत्ति को प्रभावित करता है। याद रखें, इनफर्टिलिटी का कारण केवल महिला ही नहीं बल्कि पुरुष भी हो सकते हैं। जीवन शैली में बदलाव से लेकर मॉडर्न प्रभावी उपचार जैसे कि IVF तक उपलब्ध है, तो अब समय है कि हम इस विषय पर बिना किसी संकोच खुलकर बात करें और डॉक्टर से उचित मार्गदर्शन लें।
1: ग्रुफिक बायोसाइंसेज के जेनोवा विभाग द्वारा जनहित में जारी।
3: June is month for National Infertility Awareness. Let's listen from infertility expert.
4: Hello, I'm Dr. Vijay Burve, gynecologist, laparoscopic surgeon and infertility specialist from Bid City, Maharashtra. A voice for fertility, a voice for complete families. Every couple dreams of having a family. For many, infertility creates a silent delay. Clinically, infertility means not achieving a pregnancy after a year of trying, affecting 1 in 6 couples. Remember, it's never just a woman's issue. Both partners are equal here. From lifestyle changes to advanced medical therapies like IVF, infertility treatments are available. It's time to break the stigma, start conversation and seek timely medical advice. Let us come together to be a voice for complete families.
3: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.
5: सतत चिंता येणे किंवा बंद नाकाच्या त्रासाने त्रस्त आहात, यामागील कारण धूळ परफ्यूम्स किंवा हवामानातील बदल आहे, ही अलर्जीचे लक्षण असू शकतात। मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ञ सल्ला।
6: नमस्कार, मी डॉक्टर रोहित सत्यनारायण तोष्णीवाल, एमडी मेडिसिन, बीड शहरामधून बोलत आहे। तुमची अलर्जी तुमच्या आसपासच्या साध्या गोष्टींमुळे ट्रिगर होऊ शकते, जसे की धूळ तीव्र सुगंध, पाळीव प्राण्यांचे केस, प्रदूषण किंवा हवामानातील बदल। जर तुम्हाला वारंवार शंका येत असतील किंवा नाक बंद होत असेल, तर त्याचे कारण ओळखा आणि शक्य तितके
5: वारंवार शिंका येणे आणि बंद नाकाच्या त्रासाकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात का? अलर्जीवर वेळेत उपचार न केल्यास पुढे जाऊन आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो। मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ञ सल्ला।
7: नमस्कार, मी डॉक्टर संदीप येवले बीड मधून बोलत आहे। अलर्जी म्हणजे फक्त शिंका येणे नाही, दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास ती अस्थमा, सायनसच्या समस्या, कानाचे इन्फेक्शन किंवा श्वास घेण्याच्या अडचणींसाठी कारणीभूत ठरू शकते। डॉक्टर याला अलर्जिक मार्च म्हणतात। अलर्जी लवकर ओळखून योग्य उपचार करणे महत्वाचे आहे। धूळ यासारख्या ट्रिगर पासून दूर राहा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या।
1: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज। दिस इन्फॉर्मेशन इज नॉट अ सब्स्टिट्यूट फॉर मेडिकल एडवाइस। प्लीज कंसल्ट योर डॉक्टर व्हाइल प्रिपेयर्ड विथ केअर। डॉक्टर रेड्डीज अज्यूम्स नो लॅब

0: for its content.
1: जून नेशनल इनफर्टिलिटी जागरूकता का महीना है। इसी अवसर पर आइए सुनते हैं शहर के प्रसिद्ध इनफर्टिलिटी विशेषज्ञ की राय।
2: नमस्कार, मैं डॉक्टर दीप्ति वैद्य आनंद हॉस्पिटल व बीजनपुर IVF सेंटर बीड महाराष्ट्र से बोल रही हूँ। हर दंपत्ति का सपना एक खुशहाल परिवार बनाने का होता है, लेकिन इनफर्टिलिटी कई दंपत्तियों का यह सपना होने नहीं देता। इनफर्टिलिटी का अर्थ है एक वर्ष तक नियमित प्रयासों के बावजूद गर्भ धारणा न होना। यह 6 में से 1 दंपत्ति को प्रभावित करता है। याद रखें, इनफर्टिलिटी का कारण केवल महिला ही नहीं बल्कि पुरुष भी हो सकते हैं। जीवन शैली में बदलाव से लेकर मॉडर्न प्रभावी उपचार जैसे कि IVF तक उपलब्ध है, तो अब समय है कि हम इस विषय पर बिना किसी संकोच खुलकर बात करें और डॉक्टर से उचित मार्गदर्शन लें।
1: ग्रुफिक बायोसाइंसेज के जेनोवा विभाग द्वारा जनहित में जारी।
3: June is month for National Infertility Awareness. Let's listen from infertility expert.
4: Hello, I'm Dr. Vijay Burve, gynecologist, laparoscopic surgeon and infertility specialist from Bid City, Maharashtra. A voice for fertility, a voice for complete families. Every couple dreams of having a family. For many, infertility creates a silent delay. Clinically, infertility means not achieving a pregnancy after a year of trying, affecting 1 in 6 couples. Remember, it's never just a woman's issue. Both partners are equal here. From lifestyle changes to advanced medical therapies like IVF, infertility treatments are available. It's time to break the stigma, start conversation and seek timely medical advice. Let us come together to be a voice for complete families.
3: Issued in public interest by Zenova, a division of Gufic Biosciences.
5: सतत चिंता येणे किंवा बंद नाकाच्या त्रासाने त्रस्त आहात, यामागील कारण धूळ परफ्यूम्स किंवा हवामानातील बदल आहे, ही अलर्जीचे लक्षणे असू शकतात। मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ञ सल्ला।
6: नमस्कार, मी डॉक्टर रोहित सत्यनारायण तोष्णीवाल MD मेडिसिन धूळ शहरामधून बोलत आहे। तुमची अलर्जी तुमच्या आसपासच्या साध्या गोष्टींमुळे ट्रिगर होऊ शकते, जसे की धूळ तीव्र सुगंध, पाळीव प्राण्यांचे केस, प्रदूषण किंवा हवामानातील बदल। जर तुम्हाला वारंवार शिंका येत असतील किंवा नाक बंद होत असेल तर त्याचे कारण ओळखा आणि शक्य तितके
1: वारंवार
5: शिंका येणे आणि बंद नाकाच्या त्रासाकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात का? अलर्जीवर वेळेत उपचार न केल्यास पुढे जाऊन आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो। मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ञ सल्ला।
7: नमस्कार, मी डॉक्टर संदीप येवले बीड मधून बोलत आहे। अलर्जी म्हणजे फक्त शिंका येणे नाही, दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास ती अस्थमा, सायनसच्या समस्या, कानाचे इन्फेक्शन किंवा श्वास घेण्याच्या अडचणींसाठी कारणीभूत ठरू शकते। डॉक्टर याला अलर्जिक मार्च म्हणतात। अलर्जी लवकर ओळखून योग्य उपचार करणे महत्वाचे आहे। धूळ यासारख्या ट्रिगर पासून दूर राहा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या।
1: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज। दिस इन्फॉर्मेशन इज नॉट अ सब्स्टिट्यूट फॉर मेडिकल एडवाइस। प्लीज कंसल्ट योर डॉक्टर व्हाइल प्रिपेयर्ड विद केयर। डॉक्टर रेड्डीज assumes no liability for its content.
8: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले। आम्ही यापाशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। आता दुपारचे 11:45 होऊन गेलेत। प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके, सराव पुणे।
9: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत। आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
10: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे। श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे। आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा। नमस्कार दादा।
11: नमस्कार
10: दादा। आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
11: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे। आमच्या पूर्वजांना ज्या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली,
10: बर,
11: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे। केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये। दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत.
10: बरं,
11: 65 वर्षापूर्वी

0: आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही. अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळला बरं का? बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने

0: चार महीने सहा महीने कॅन यू बिलीव्ह या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली.
1: काय सांगू,
0: जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुषामृत, दसरा हे साडेतीन मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे, ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान

0: अगदी सोप आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी. त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी. म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण अधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. आता आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा, वा दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज नक्की ऐका 26 जून सकाळी 8:40 कार्यक्रमाचे प्रायोजक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड. श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीडच्या स्थापनेस 32 वर्ष पूर्ण होऊन कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य 11 जिल्ह्यात 46 शाखा रुपये 2500 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण 2 लाखांहून अधिक ग्राहक आणि 1 लाख डिजिटल बँकिंग ग्राहक लवकरच नवीन शाखा विस्तार शेड्यूल बँकिंग कडे वाटचाल शाहू .bank.in ला अवश्य भेट द्या.

आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. आपण आहात आमच्या प्रातकालीन सभेतील कार्यक्रमांसह. आता दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. प्रथम 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 दशांश मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी बीड केंद्र

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. मैत्रिणींनो, जगातील जवळपास 90% व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो, ज्यामध्ये अन्नधान्य, औषधं, इंधन आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होत असतो. हे आपलं काम नाविक अथक प्रयत्नांनी पूर्ण करतात. आपलं कुटुंब आणि घरापासून अनेक महिने हे नाविक लोक दूर राहतात. समुद्रातील खराब हवामान, समुद्री चाच्यांचा धोका, सागरातील बदलती कठीण परिस्थिती या सर्वांचा अत्यंत धैर्यानं सामना करत ते आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये या नाविकांचं योगदान फार मोठं आहे. नाविकांच्या या अभूतपूर्व कार्याचा गौरव करण्याच्या आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आज म्हणजे 25 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नाविक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खलाशी आणि खलाशांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या समर्पणाचा गौरवही करूयात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर मैत्रिणींनो आता वनिता मंडळ कार्यक्रमात आपण वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे, तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते, मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी आणि विषय आहे लेट्स टॉक, चला बोलूया.

मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगुज या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील? तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की कलह होतात आहे, शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत, आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, लेट्स टॉक, चला बोलूया, हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये

0: एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिता ताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरंय.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही. 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला तर मग ते वर्षोनवर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटाच्या प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करावला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटनी सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं. आणि याच्यामध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
0: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात हो ना, म्हणजे पती पत्नी मध्ये असू शकतात,
1: भावा भावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको. तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो. याचे खूप मदत होते आणि एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो. समुपदेशकाच्या समुपदेशनाने एक नवा दृष्टिकोन कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशक देऊ शकतो.
0: खरंच आहे सरिता ताई, आपण एक समुपदेशक आहात. तर जेव्हा कौटुंबिक वाद शिगेला पोहोचतो तेव्हा लोक तुमच्याकडे कशी येतात आणि कोणत्या प्रकारची लोक येत असतात?
1: जास्ती करून वैवाहिक किंवा कौटुंबिक कलहाचे लोक जे असतात जे त्याच्यातून जात असतात ते आमच्याकडे येतात. सगळ्यात पहिले ते प्रकरण आधी भरोसा सेलमध्ये जातं किंवा महिला मंडळात जातं आणि मग तिथून आमच्याकडे त्यांना पाठवल्या जातं.
0: अच्छा.
1: तर इथे सगळ्या प्रकारची लोक येतात, म्हणजे 6 महिने लग्नाला झालेले आहे, 2 महिने लग्नाला झालेले कुटुंब किंवा कपल किंवा 18-18 वर्ष सुद्धा लग्नाला झालेले असे कपल आमच्याकडे येतात, किंवा बहीण भावंडांमध्ये कलह सुरू आहे तर ते लोक पण आमच्याकडे येतात. म्हणजे सर्व प्रकारचे कौटुंबिक जे वाद आहे ते सर्व लोक आमच्याकडे येतात.
0: अच्छा. जेव्हा कौटुंबिक वादातून निर्माण होणारी जी ही भांडणं आहेत, जी पती पत्नी आहे किंवा सासू सून आहे किंवा भाऊ भाऊ असतात, तर काय कारण असू शकतात म्हणजे तुमच्या अनुभवानुसार?
1: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादाकरता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं. पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसतं कोणास्टॉक, तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण त्यांच्या लग्न नंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे आजकाल. म्हणजे मुलींना मी पाहिलंय माझ्या अनुभवाने त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्रच राहायचं आहे जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना, आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं. आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतींनी जर ती ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
0: खरंच. बरं, मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात तेव्हा तुमची पद्धत काय असते, म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद सोडवण्याची?
1: आम्ही काय करतो की आमचा एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो. आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो

0: आणि प्रकरणात समाविष्ट, म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती, आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो. आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
1: बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जातं.
0: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही. आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो, कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्या कडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबईहून वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात, आजकाल खूप कोऑपरेट करतात. आणि कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
1: खरंच आहे, कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान असतं.
0: आणि नुसतं कुटुंबाचं नाही, जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होळपडल्या जातात, कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन जातात. आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपलपैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे, म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात आम्हाला, दुसरा पार्टनर पण येतो.
1: अच्छा, सरिता ताई, लेट्स टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पतीपत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो. आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
0: बरोबर,
1: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच. पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना.
0: बिलकुल, ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघ जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो, तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो, कारण की कधी एसी कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आताच लग्न झालंय तर आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे, पण तो इतका थकलेला असतो. मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो, कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इव्हन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडीशी पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे. आणि मग कुठेतरी कलाकलानी घेतलं दोघांनाही आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते, तर तू तिला कधीतरी ने, हवं तर थोडा वेळा करता नाही पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच आहे.
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि सायकोलॉजी त्याला ह्युमन नेचर काय आहे आणि कशामुळे काय कॉज अँड इफेक्ट काय आहे हे त्याला खूप चांगलं कळतं. एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ वेगळे स्किल्स असतात, म्हणजे त्याच्याजवळ पेशन्स असतो, त्याच्याजवळ इन्साइट असते, म्हणजे तो कशामुळे वाद होतोय हे डायनॅमिक्स त्या कपलमधले काय आहेत हे त्याला कळतं. आणि मग तो त्या पद्धतीने, दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाच्याही बद्दल एकदम जजमेंट तयार करत नाही, जे की सहज होऊन जातं, अरे ही तापट आहे म्हणजे हिच्याचमुळे सगळा प्रॉब्लेम आहे असं आम्ही करणार नाही. आम्ही समजून घेऊ की ही तापट आहे पण आता

0: चा तापटपणा घालवायला आपण काय करू शकतो हे आम्ही करू.
1: तर
0: हा फरक आहे समुपदेशकामध्ये.
1: म्हणजे जर असे कौटुंबिक वाद असतील किंवा असं जर आता कुठे वाटत असेल की हा वाद सुटणार नाही, समुपदेशक हा एक चांगला पर्याय असू शकतो, आहे ना? म्हणजे
0: अगदी, कारण की तो त्या पूर्ण परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतो. तो कोणालाच ब्लेम करत नाही किंवा तो राईट ऑफ कोणालाच करत नाही की हा व्यक्ती असा आहे म्हणजे हा अगदीच याच्याचमुळे सगळे असं नाही करत. तो नॉन जजमेंटलही असतो आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन समजून घेऊन मग तो दोघांनाही समजवतो. एकालाच नाही तर दोघांनाही समज. समुपदेशकाकडे जायचे फायदे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा अवेअरनेस फॉर्च्युनेटली खूप कपल्समध्ये वाढलाय आणि ते स्वतःहून समुपदेशकाकडे अगदी यंग कपल्स पण येतात आणि ते सांगतात की मॅडम आमचा वाद खूपच वाढतोय आणि तो आम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि बरेचदा हे खूप सक्सेसफुल पण होतं.
1: अच्छा, तर सरिताताई आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं तुमच्या आवडीचं गीत ऐकूया. कुठलं गाणं ऐकायला आवडेल
0: मला?

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिताताई, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्यात. तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगा?
1: मला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं आणि तो फूल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोड्याशा गोष्टीने तिच्या सासूशी वाद होत असेल आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण तापायचं, नवराही चिळून जायचा. त्याला कळायचं नाही की मी बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ, पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं तरी घरातल्या मोठ्या आहे आणि इतके

0: वर्ष त्यांनी हे कुटुंब बघितलेलं आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे, तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाग आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये. त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्याने तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे, हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले. आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं मन जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते पण सासूची खूप वाद होते, कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं. म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर, इथपर्यंत वेळ गेली होती. पण 3 सेशनमध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात, पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने. आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो 1 महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा, हे पण आम्हाला बघायचं असतं. कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही तर 1 महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय, जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
1: खरंच आहे सरिताताई, चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर पुढे काय प्रोसिजर आहे मग?
0: खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केलं कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं समजवलं तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो आणि ते काम जे वर्षोनुवर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
1: अच्छा.
0: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांचा जवळ वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का? तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही केलेली आहे की त्या वकिला आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे. म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
1: अच्छा. ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सलाच जाते.
0: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी अशक्य वाटतं. म्हणजे आणि दोघही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खावटी पण नको पण मला घटस्फोट हवाय.
1: अच्छा.
0: इथपर्यंत त्यांचं वाद गेलेले असतात आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही. कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे. म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळीच कडे त्याचं प्रमाण खूप आहे. तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्युज खूप जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही पर्याय उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलंय की जबरदस्ती तुम्ही करू नका, कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली पुन्हा व्हायलेंट झाला तर ते हानिकारकच आहे.
1: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता?
0: हो, नवीन लग्न झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर लागतीलच ऍडजस्ट करायला आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडस सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची

0: वृत्ती आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच, तर तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं किंवाही फायद्याचंच राहील.
1: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं.
0: एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल, कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून आर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला, कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता, किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमचे संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोन मध्ये सांगतो, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात तर ते हेल्दी होऊ शकतात. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो.
1: खरंच. आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ शकतं.
0: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे, हे आपण सगळेजण एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
1: खरंच खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

हितगुज या मालिकेअंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया याविषयी डॉक्टर सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या आवाजातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना

म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून। चला तर आज काही स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयीच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत सुरुची डबीर यांच्याकडून। चला तर ऐकूया।

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही. पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तो खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुखदुःखांचा, यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे तर त्या काळातील समाज, संस्कृती, नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये दडपलाच गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे संविधा हे आत्मचरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे. साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याचे चटके सोसलेत हो. कुणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले. समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधी केलाच नाही. त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकू ना तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो. मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन, साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे. त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचा पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो. साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे. बाबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते. एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला. साधनाताईंना त्यांना रागवणी जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते, आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनात आली. साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवनमूल्याचा संदेश मिळतो. म्हणजे असं की आपण स्वतः पुरतो, मी, माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं. रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर, प्रेम त्यांच्या कार्यातून मिळाले.

0: मिळालेली प्रेरणा अगदी प्रखर्षाने जाणवते. आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे. कारण नंतरच्या काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास, यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले. त्याला कारणही असे होते की पूर्वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत. त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या. पण आत्मभान आल्यावर, स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या. रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते केवळ, ते मार्गदर्शक, शिक्षक, गुरु होते. किती लहान होते ना रमाबाई जेव्हा त्यांचं लग्न झालं.
1: अटुष्य पानबाई अटुष्य, गोडतोडे घालून आपण नटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य, गोडतोडे घालून आपण नटुष्य.
0: अगदी चिमुरडी पोर. पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने. त्यांना शिक्षण दिलं, घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता, तिने शिकू नये म्हणून. काय काय त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो. साधनाताईंबद्दलही आपल्याला तेच दिसतं ना. पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हे तर शिकायला हवं ना आपण. कसा विश्वास असावा, कसं समर्पण असावं बरं, याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं. हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन नाही आहे, तर वाचकाला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी देतात. आपले जीवन फक्त स्वतःपुरते न राहता विश्वाचे व्हा. आणखीन एक आत्मचरित्र खूप महत्वाचं, सिंधुताई सपकाळ यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला. पण ह्या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा, आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते. इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं, मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये. हा विचार किती उदात्त आहे ना. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा राहत नाही बरं, तर हजारो अनाथ वंचित मुलांसाठी आशेचा दीप बनले आहेत.

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवन कथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत संवेदनशीलता सजग जबाबदारी मानत जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली, पतीने मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द स्वाभिमान वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करीन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक सुका बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागील आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात, इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे. मग त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही. आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो हे त्यांना कधी पटलं नाही आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आई, तरी सुद्धा मशीन चालवत होती, लहानगी

रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालअपेष्टात गेलंय, पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही. तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. 10वीनंतर डीएड करून तिने शिक्षिकेची नोकरीही स्वीकारली होती. बरं, आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा मागे वळून ती बघते ना, तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले, तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रझिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हालअपेष्टा सहन केल्या, पण समाजासाठी काही केलं. मला ह्या आत्मचरित्रातून ही फार आवडतं. या सगळ्याच स्त्रिया ज्या आहे ना, त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं. विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती, त्या घरात या स्त्रीनं हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा झरा आटू न देता, हे खूप महत्वाचं आहे. स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे, आता मी नाही राहू शकत इथे. आणि आपला जरा नाही आटू द्यायचा हा प्रेमाचा, तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय. हे शिकावं आपण, हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

तिच्या शब्दातून या मालिके अंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जीएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्ली मार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघातप्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोई

यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700 अधिक जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्य पदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5 मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा.
डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त

शेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी NDRF निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात NDRF निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7,50,000 कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजीरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेज

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास। अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोळी 7 किलो प्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन। आणि डिजिटल अटक प्रकरणी CBI 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे। राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्र

वर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोई 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोई 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या 3 सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 पेक्षा जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळमृदुंगाचा गजर आणि वरुणराजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318 वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दरडोई 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

छुपा सकता नहीं। कितनी दिलकश है मोहब्बत की जवान,

नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे, पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिल्सने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मायकल मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्स वर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. विवियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी भारतीय बॉलर्सना धोधो धुवायला सुरुवात केली. ते 33 रन्सवर खेळत होते. खेळ भारताच्या हातातून निष्ठत चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट. मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला. बॉल खूप उंचावर होता, मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला. विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली. भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास

0: गगनाला भिडला होता. रिचर्ड स्काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली. मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंगवर नाचवलं. एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं. वेस्ट इंडिज 140 रन्सवर ऑल आउट. भारत 43 धावांनी जिंकला. भारत विश्वविजेता झाला. भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला. तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता. या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. 25 जून 1983 ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती. आज 40 अधिक वर्ष झाली तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भाऊक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोतेहो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे. आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्यासोबत असणार आहे. तर रसिक हो, गोड आठवणींच्या या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ.
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलंय का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती कोप पडत चालली आहे? म्हणून बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली. या लोककलेमध्ये कित्येक गाण्यांचे प्रकार, कित्येक वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून DJ ची रिमिक्स गाणे लावतो. नकळत आपले पाय थिरकतातही, पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत. पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो? 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा, व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन कोण होते तुम्हाला माहिती आहे? बघा, मी त्यांचे कविता तुम्हाला ऐकवते, बघा तुम्हाला ओळखता येते का? ते म्हणतात, एकदा मी पणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात. हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पुल देशपांडे. गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे. पण हे पाऊल पडताना आपल्या पाठीवरचा समृद्ध वारसा मागे सोडून देत नाही हो ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची, बारींची आणि अथांग लोककलेची भूमी म्हटलं जातं. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानगीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता, तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा, वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा गाजर कर

0: घरात समाज प्रबोधन केलं, जिथे डफ, संभळ, ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं. गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्यांशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारी गळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता, तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक निश्चय करूया, ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही, तर ते आपल्या सणांमध्ये, श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने वाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण तुमची रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्या सोबत सांजवेळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक या विषयी सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा, मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्याचसोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
3: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास, असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे. प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरचं बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळचंच बघत नाही, हे लोकांची एक हे असते. तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचा असं काही ध्यानीमनी नव्हतं, पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे, तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली. मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात, तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
2: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्या मागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा.
3: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्यात थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे 2 मित्र होते, एक नागपुरातले इतिहासातले जाणकार आणि तज्ञ म्हणून आपण त्यांना श्रीपाद चितळे, जे आता या जगात नाहीये, तर ते होते आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हंटल होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे, तर ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं, मी एक फ्लायर बनवला, ते सोशल मीडियात पोस्ट केलं, तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील. म्हटलं कमीत कमी 25 असायला हवेत आताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, मग आपण या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो. त्यांनी त्याच आवेशाने मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे, भोसल्यांचा वाडा, तिथल्या अवतीभोवतीची मंदिरं आणि

0: ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं तर त्यांना मग मी म्हंटल की सर सॉरी काय की नाही जमलं एवढं लोकांना, तर ते म्हणाले अरे मला माहिती आहे आवड आणि प्रत्यक्षात ते येऊन बघणं याच्यामध्ये फरक आहे.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे प्रयत्न कर बघ कसा रिस्पॉन्स येतो. तर पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं, त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा एक मित्र आहे त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं तर त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
1: अच्छा. मग तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोअर कसं करायचं, हे तुम्ही कसं ठरवता?
0: हे कसं आहे ना, स्वांत सुखाय आहे, म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशा सारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर, एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून, तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे, तर नाही तर तो आज इथे असता. तो आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग त्या मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा, मग विकेंडला वगैरे मोस्टली संडे मॉर्निंग तर सकाळी 7 ते 9 वगैरे, तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता आणि मग त्यानंतर 50 लोक 100 लोक असे पण झाले. मग ज्यावेळेला G20 एक इथे होतं नागपूरला, तर त्याच्यात C20 जेव्हा झालं त्याच्यात युथ जे होते ते Y20 अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके.
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती, म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये ज्या एनजीओज काम करतात, मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस, आता अजून लोक तयार झाले, आता आम्ही दोघं खूप कमी करतो पण आता बाकीची जी टीम
1: आहे,
0: मग तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: मग या हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात 4 साईडला 4 मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे स्थानं आहेत जी बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना, तिकडे भोसल्या
1: आपण 4 एरिया थोडक्यात डिस्कस करू.
0: हो चालेल ना. तर आता कसं आहे की नागपूरचे 4 म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे 5 विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो तो प्राईम एरिया, म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे, मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले, पण आजही 2 महाली भेटले तर त्यांची ती असतेच, तर ती महालचा विषय निघाला, विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे, म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा आहे, त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे, त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे, हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो, तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे, त्याच्यानंतर बावडी वगैरे म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा तिकडे पण आता मिळतात आहे. तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो, पण काही लोक असतात की ज्यांना ते आवडतं, तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हालाही कळतं, तर त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपलं शिवकल्याणेश्वराचं मंदिर, ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे.
1: अच्छा.
0: हा तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे, तर ते जुनं एक मंदिर आहे, तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे, तर तो पण भोसलेकालीन आहे. अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ऍज पर इंटरेस्ट आणि ऍज पर वेळ त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. यस, डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो, तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आणि बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो, आणि जेव्हा आपण एखाद्या साईटला जातो एक्सप्लोअर करायला तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी, तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
0: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ की आपण एखाद्या हेरिटेज साईट वरती जातो, तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईट वरती पण आपल्याला गाईड
1: असतोच, आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
0: पण कसं असतं ना गुगल मध्ये, कसं असतं मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असेल हे नाही.
1: तोच माझा प्रश्न आहे.
0: मी तेच सांगतो,
1: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं
0: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते आणि

0: ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास, तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना, प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो की तो खूप सांगतो, त्याचे इसवी सण पाठ असतात, तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो, तर त्याला तो अभिमान असतो, तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यातून आपण किती घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत, काही पुस्तकं आहेत, भोसल्यांच्या इतिहासावरती पण अंधारे सरांचा वगैरे, नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे, तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखीन मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात, अरे हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की कोणी त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना, आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणून आपण त्याला हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार अशासारखं आहे की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं आहे की देखो अपना देश, किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू, तर ते तसं आहे.
1: आता सगळं हे जे बदलतं चित्र आहे ते ह्या सगळ्या डेव्हलपमेंट मध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे.
0: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे, या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं, जपून ठेवायचं आहे. कारण मी राहणार नाही पण मी येणाऱ्या पिढीसाठी काय ठेवून जातोय, तर मी जो मला मिळालेला वारसा आहे तो मी समृद्ध करून कसा ठेवेल तो ठेवून आपण पुढे जायला पाहिजे. पण हल्ली होतं काय ना की तोच मागे होत नाही. आणि कसं आहे की प्रयत्न प्रत्येक जण करता आपापल्या लेवलनी करता आणि असं, तर निदान आपण त्या स्थानांवरती गेलं, निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, मग आपल्याच कडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो, यस, आणि माउथ पब्लिसिटी होते, मग त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे, पण त्याचं जतन, त्याला संवर्धन, म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. तो पण आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो. तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं, म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं, तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं, त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. ऍज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत, तर आपण एक नागरी कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून, तर ती जर का आपण ठेवली, तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलंय, तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे, या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील आणि सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ती आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
1: अगदीच. आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण, हा काळच मुळात सगळा इंटरनेट, सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वॉकसाठी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो.
0: छान प्रश्न. आणि मी माझा स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात, तर मी सहज विचार केला, हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात, तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिर आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला, तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे, मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो, हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो, फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागतात. तर तशासारखं आहे ते की होतात गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो, श्रावणामध्ये मी 4 सोमवार जे आहेत तर त्यावेळेला मी 4 महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन त्याच्यावरती मी पोस्ट केलं, तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला, लोकांना ते कळलं, मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार. तर तसं मला वाटतं.
1: भविष्यात कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे.
0: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजूनही म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडं एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण

0: बाहेरून येतात, तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे. त्याचा अट्टास माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपला काशीबाई राजघाट जे आहे, म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान, म्हणजे त्यांचा तिकडे सगळ्या अंत्यविधी होतात, तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही दीपोत्सव सुरू केला. सुंदर वास्तू आहे. आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही आहे. ती अगदी सेंटर प्लेस मध्ये आहे, म्हणजे आपलं मॉडेल मेन आहे ना डीमार्ट, आता जिथं नवीन झालाय तर तिथे जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्वने आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या वर्षीच इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृती दिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात. तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का. तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिव्यांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच नव्हतं.
1: बरोबर.
0: तर ते सुरुवात झाली. आम्ही सलग 3 वर्ष केलं. मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो. तर मग आता ते सुरू आहे, म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्सही तसाच चांगला मिळतोय. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांनाही घेऊन गेलो होतो की चला घरचे थोडे शक्य की घाटावर कसं जायचं, तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार. पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. तर मग
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले.
0: आणि मी खरं सांगतो, त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात, वर्तमानपत्र वगैरे, या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला 5वं वर्ष येईल ते या वर्षी. ते तसा सुरू आहे.
1: ओके. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे.
0: वा. आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य, कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईट वरती जावं. आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं सांगतो खूप खराब आहे. म्हणजे मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे ते. तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे. पण हा तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण, तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं. निदान जावं, बघावं आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये आहे, जे 300 वर्ष जुनं आहे. आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम, बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूरकर, तर मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो, त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय. तर मी त्यांना घेऊन गेलेलो. तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर का करू शकलो तर लोक करतात. तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे. ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे सोनेगाव तलावाच्या जवळचं. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय, आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा असंच असेल, पण ते तसं नाही आहे. ते रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी 4 मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर. यस. तर बघायला पाहिजे. जाऊ शकतो ना आपण. आता अधिक होऊन गेला संकल्प वगैरे की एकदा मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षणमध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही. मी जाऊन जर का प्रयत्न केला जाऊ शकतो आपण. तर तो बदल होतो. आपल्याला आपल्या लेवलने केला तर त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगलवरती जरी गेलं आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साईट्स, तरी पण पानभर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही 4 गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तर गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे बघ शहरांमध्ये पुतळे आहेत. करेक्ट. बाजी प्रभू देशपांडे चौक कुठे आहे,
1: रामनगरला.
0: करेक्ट. बरोबर. रझाशी राणी स्क्वेअर आहे, ठीक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोसांचा चौक आहे स्टेशनच्या जवळ.
1: येस.
0: तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढीने दाखवलं आणि त्याच्यात दोन म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅटजीपीटीची मदत घ्या हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल. तर निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे. की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. तर आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगरचा, तो दाखवा. तर ते होऊ शकतं. बदल आपल्याकडनं सहज शक्य
1: आहे. छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली मी हेच म्हणतो की सगळ्या

0: मी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही, छोटीशी गोष्ट आहे तिथून सुरुवात केली, फक्त सुरुवात होणी महत्वाची आहे, मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो याच्यावर मला विश्वास आहे. वेळ लागतो नक्कीच लागतो, पण बदल घडतोच.
1: क्या बात आहे, तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज याविषयी तू सांगितलंस, तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखतीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकू, किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
0: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषय.

0: अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

युववाणी कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

अवधूत गुप्ते आणि उर्मिला धनगर यांनी गायलेलं आयडियाची कल्पना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या. या विषयावर ॲडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार. श्रोते हो कामगार म्हटला तर कामगार हा विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणारा, कारखान्यात काम करणारा, खदानीमध्ये काम करणारा असा हा कामगार. इतकेच नव्हे तर कामगारामध्ये संघटित कामगार पण असतात, यासोबतच असंघटित कामगार सुद्धा कार्यरत आहेत. आणि आपल्या देशात आपण कामगार हा जास्त करून असंघटित क्षेत्रात जास्त असावा असं मला तरी वाटतं. आणि आता कामगारांमध्ये बघा, विशिष्ट कारखान्यात महिला कामगार सुद्धा आहेत, पुरुष कामगार सुद्धा आहेत. आणि महिला कामगारांच्या काही विशेष अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत आणि कामगार कायद्यान्वये दिलेले आहेत. यासोबतच महिलांच्या काही समस्या सुद्धा असतात आणि या समस्या संघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात आणि असंघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात. तर या विषयावरच आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आपण विषय तज्ज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे. आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर ॲडव्होकेट मॅडम, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. आज तुम्ही खास कामगार सभा या कार्यक्रमासाठी आज तुम्हाला बोलावलेलं आहे आणि विषय तसा महत्वाचा विषय आहे आणि महिलांसाठी असलेला विषय आहे. विषय तुम्हाला आताच सांगितलेला आहे.

0: संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर पहिला प्रश्न विचारू का मॅडम? मग
1: बिलकुल.
0: तर पहिला प्रश्न असा विचारू असं वाटतो की संघटित आणि असंघटित महिला कामगार आपण कसे काय वेगळे करू शकतो किंवा त्याचं असं विश्लेषण आपण काय करू?
1: आता आपण असं बघूया की संघटित आणि असंघटित कामगारां महिलांच्या संदर्भात आपण बोलूया. त्यात असं आहे की ज्या महिला कारखान्यांमध्ये काम करतात आहेत त्यांना आपण एक असं म्हणतो की एका ठिकाणी त्या एका वातावरणात किंवा एका विशिष्ट ठिकाणी त्या काम करतात आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना असं म्हणूया की या संघटित होऊन काम करतात आहेत असं बोलूया. असंघटित कामगार म्हणजे आता जसं आमच्या घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत किंवा शेतावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आपल्याला म्हणता येईल की त्या असंघटित आहेत. इवन दो आपण आता समजा जसं नागपूरला कॉटन मार्केट आहे, तिथे जे भाज्यांचे ते मोठाले हारे जे उचलतात महिला त्या सुद्धा असंघटित कामगारांमध्ये त्या येतात. आणि संघटित कामगारांमध्ये त्यांना एक विशिष्ट त्यांना अधिकार मिळालेले आहेत, कारण त्यांना त्यांच्या कंपनीकडनं त्यांना त्यांचं प्रोटेक्शन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की त्या संघटित आहेत आणि ह्या असंघटित, ह्या दोन फार मोठे सेक्टर्स आपल्याला म्हणता येईल की कामगारांच्या याच्यात सुद्धा आहेत.
0: अच्छा, पण आता आपण असा जर विचार केला की संघटित महिला कामगार या कोणकोणत्या कारखान्यांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ आता बहुतांश कारखाने आपल्या नागपुरात तर तसे कारखाने आहेत बुटीबुरी क्षेत्रात, बाडी क्षेत्रात आणि हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात पण, पण मुंबई पुणे आणि पूर्ण भारतभर देशात विशिष्ट कारखाने आहेत. मग कपड्यांचे कारखाने आहेत, खाद्यपदार्थांचे कारखाने आहेत, अजून विविध वस्तू तयार करणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत किंवा अजून कुठल्या वस्तू असोत, तर अशा संघटित कामगार जे आहेत म्हणजे अर्थात महिला कामगार यांचं विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करतात, तर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त कामगार महिला म्हणून कार्य करीत आहेत?
1: मला असं वाटतं की आता म्हणजे जे आता आपण असं बघूया की जो एक आयटी सेक्टर म्हणूया, आयटी सेक्टरमध्ये पण ज्या महिला काम करतात आहेत, म्हणजे नॉट ओनली, तर आपण असं म्हणूया की तिथे ज्या असलेल्या इंजिनियर ज्या मुली काम करतात आहेत त्या सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल, कारण त्यांना सगळे जे रूल्स आहेत, फॅक्टरी लॉज आहे किंवा त्यांना मॅटर्निटी बेनिफिट लॉ आहे वगैरे, हे जे कायदे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लागू आहेत आणि ज्या ठिकाणी या महिला काम करतात आहेत, तर बेसिकली मला असं वाटतं की आयटी सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये सुद्धा या मुली सगळ्या कॉम्प्युटर रिलेटेड याच्यामध्ये काम करतात आहे किंवा कॉम्प्युटरचे पार्ट्स बनवण्याचे आहे किंवा घड्याळ्याच्या ज्या कंपनी आहे तिथे काम करणाऱ्या महिला आहेत किंवा फूड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत की ज्या ठिकाणी जरी मशिनरीज आल्या असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रॉपरली त्याचं लेबलिंग झालंय की नाही किंवा त्या बॉटल्स ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या त्या बॉक्सेसमध्ये त्या गेल्या आहेत की नाही वगैरे, हे सगळं बघायचं जे काम आहे ते ह्या महिला सगळ्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सेक्टर फार मोठा आहे आणि महिला ज्या आहेत त्या कुशलपणे काम करत असतात. आपला असा एक अनुभव आहे की त्या अगदी असं दरसोड करण्याचा त्यांचं काम तो प्रकार नसतो त्यांचा, त्याच्यामुळे त्या अगदी त्यांना दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे त्या सगळं करतात. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी एखाद्या कारखान्यातली ऍडव्हर्टाईज वगैरे येते त्यावेळेला ते पर्टिक्युलरली हे करतात की बाबा इथे आम्हाला महिलांचीच गरज आहे, इथे पुरुषांनी अप्लाय करू नये, असं पण आपल्याला बरेचदा निदर्शनास येतं.
0: बरं, आता हे झाले तुम्ही सांगितलं संघटित महिला कामगार आहेत, पण आता असंघटित मध्ये अशा कोणत्या महिला कामगारांना आपण विशेष विश्लेषण करू शकू?
1: असंघटित कामगारांच्या याच्यामध्ये आपण बघूया की शेतावर शेतमजुरी करणाऱ्या महिला आपल्या, तो एक फॅक्टर आहे. नंतर ज्या आज आमच्या घरी घरगुती काम करणाऱ्या सगळ्या महिला, आताच मी जसं परत बोलले की कॉटन मार्केटला ज्या महिला हारे उचलणाऱ्या

0: काम करतात त्यांना सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्या सुद्धा असंघटित मध्येच त्या महिला येतात आहे. त्याच्यामुळे असंघटित ह्या ज्या महिला आहेत यांचा मोठ्या प्रमाणात ह्या असंघटित सेक्टरमध्ये काम करतात आहे. कारण खेडेगावांमध्ये तुम्ही बघाल की ऑलमोस्ट ऑल सगळ्याच महिला ज्या आहेत ऑलमोस्ट ऑल त्या शेतीचे काम अगदी सगळ्या सीझनमध्ये त्या काम करत असतात. पण आम्ही हे पण बघतो की त्यांच्या समस्या पण खूप आहेत. मग दोन्ही याच्यामध्ये म्हणजे शहरी भागांमध्ये घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याही सुद्धा समस्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या सुद्धा खूप भरपूर समस्या आहेत.
1: अर्थातच कारण आता समस्यांना सामोरे जाणे हे प्रत्येक व्यक्तीच्या याच्यावर आहेत. मग ते कामगार असोत की एम्प्लॉईज असोत की अजून स्वतःचे बिझनेस करणारे असोत. बरं, पण मॅडम आता असा प्रश्न पुन्हा विचारावा असं वाटतो की आता संघटित महिला कामगारांचे असे काही विशेष अधिकार पण संविधानात्मक दिलेले आहेत का?
0: निश्चितच दिलेले आहेत. आम्हाला संविधानाने आमचं आर्टिकल 14

0: 15, 15-2 and 16 याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि आमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या दोन्हीमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे डेफिनेटली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे राज्यांनी आपले कायदे बनवायला पाहिजे महिलांसाठीचे. तर त्या याच्यामध्ये आपण बघूया आता की जसं मॅटर्निटी लिव्हचा हा ऍक्ट 2013 की ज्या याच्यामध्ये एखाद्या महिलेचं समजा तिचं अबॉर्शन जरी झालं तर तिला सुद्धा सुट्टी मिळायला पाहिजे. संघटित क्षेत्रामध्ये बोलते मी आणि तिचं डिलिव्हरी जर झाली तर तिला मॅटर्निटी लिव्ह सुद्धा तिला मिळायला पाहिजे. आता तर ऍक्च्युली ती एक्सटेंड पण करण्यात आलेली आहे आता ती मॅटर्निटी लिव्ह जी आहे ती. आणि त्या व्यतिरिक्त इक्वल रिन्युमरेशन म्हणजे फॉर द एका समान कामासाठी म्हणजे एका पुरुषाला जास्त पगार आणि महिलेला कमी पगार असं डिस्क्रिमिनेशन ते करू शकत नाही. आणि हा आम्हाला मला असं वाटतं की आम्हाला हे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे याचं पालन सुद्धा एम्प्लॉयर आहेत त्यांना ते करावं लागतं आहे. जर ते त्यांनी नाही केलं तर मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई व्हायचे सगळे पूर्णपणे शक्यता असतेच.
1: बरं, हा झाला मॅडम संघटित महिला कामगारांचे विशेष अधिकारांबद्दल बोलले. पण आता असंघटित महिला कामगारांचे पण विशेष अधिकार असे कोणामार्फत म्हणा किंवा त्यांचे पण अधिकार असे आहेत का?
0: बघा, आता त्यांचे अधिकार असे आहेत की ते कुठून तरी आम्हाला ते आणावे लागतात आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आणता येतील इन द सेन्स की बिफोर दॅट मी एक एवढं फक्त एक संघटित कामगारांच्या संदर्भातल्या महिला ज्या आहेत तिथे की जशा ज्याही ठिकाणी फॅक्टरीज आहेत जिथे 10 जास्त महिला काम करत असतील किंवा तिथे जास्त हे आहे त्या ठिकाणी एक आयसीसी कमिटी सुद्धा फॉर्मेशन झाली पाहिजे, इंटरनल कंप्लेंट कमिटी. जसं की आता पॉश ऍक्ट आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस या अंतर्गत सुद्धा हा सुद्धा एक प्रोटेक्शन संघटित महिलांना मिळून राहिलेला आहे. पण असंघटित मध्ये मात्र हा फॅक्टर नाही आहे. त्या अक्षरशः पूर्णपणे त्यांना कोणतेही कायद्यांचे काहीच जे असं म्हणता येईल की नाही आहे त्या प्रोटेक्टेड नाही आहेत त्या महिला. कारण त्यांना पाहिजे तेव्हा समजा आता मी म्हणते की मॅटर्निटी लिव्ह मी जर एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करते आहे संघटित क्षेत्रात काम करते आहे त्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये मला 6 सुट्ट्या मिळतात आहे म्हणजे मला कामावरनं कोणी काढू शकणार नाही. पण असंघटित क्षेत्रात तसं आहे का? अजिबात नाही. जर मी प्रेग्नंट राहिली आणि मी कामावर जर नाही गेली तर मला लगेचच काढलं जातं. तसंच मला इथे मला पगार माझा किती असावा तो सुद्धा मला डिसाईड करता येत नाही. तर मग त्याच्यासाठीच आपण एक बघूया की एनजीओज ज्या आहेत नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत त्या काम करतात आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षांपासून डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांनी मोलकरीन संघटना त्यांनी नागपूरमध्ये त्याची चळवळ त्यांनी चालवली आणि त्या याच्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना त्या चळवळी सोबत घेतल्यामुळे आज नागपूरमध्ये काही भागात मात्र सगळ्या भागांमध्ये अजूनही नाही आहे की त्या बायकांना महिलांना त्यांचे अधिकार कळलेले आहेत. या अनऑर्गनाईज असल्यामुळे इथे सगळे हे प्रॉब्लेम्स येतात आहे. इथे कुठेतरी आता मला असं वाटतं की संघटनांना म्हणजे एनजीओ जो आहे त्यांना तिथे पण काम करण्याची गरज येणार आहे. तसंच आम्ही बघतो की शेतावर ज्या मजुरी करणाऱ्या महिला आहेत ज्या कापूस वेचायला जातात किंवा शेतात काम करतात नेहमी असं बघण्यात येतं की पुरुषांना महिलांपेक्षा जास्त पैसे दिले जातात.
1: बरोबर आहे. कारण आता अशा ज्या समस्या ज्या आहेत संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार तर यांचे अधिकार पण त्यांना माहीत नसावे ज्या असंघटित मध्ये आहेत कारण त्या अशिक्षित असल्यामुळे त्यांना या गोष्टी काही माहित नसतात. तर संघटित महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असते असे आपणास वाटतं का की त्यांना ती जाणीव असतेच बा म्हणून?
0: काही अंशी आहे त्यांना जाणीव आहे की माझे काय अधिकार आहेत याची त्यांना काही अंशी आहे असं मला वाटतं. हा अवेअरनेस आहे पण तिथे कुठेतरी हतबलता ती सुद्धा दिसून येते. एज्युकेशन आहे संघटित ठिकाणी पण आहेत पण हतबलता आहे. हा ज्याला थोडा आपण असं म्हणूया की एज्युकेटेड वाला हा याच्यामध्ये पण त्याच जर महिला इकडे जसं दुसऱ्या कंपनीज मध्ये ज्या आहेत ज्यांचं एज्युकेशन इतकं जास्त नाही आहे पण त्यांच्यासाठी एक टाइम फिक्स झालेला आहे की तुम्ही इतके ते इतके वेळांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या पद्धतीनेच त्यांच्या शिफ्ट चालतात. त्यांच्या कामापेक्षा जास्त काम केलं तर त्यांना ओव्हर टाइम पण त्यांना मिळतो. त्याच्यामुळेच असं वाटायला लागते आयटी सेक्टर इज इट ऑर्गनाइज सेक्टर आहे की हे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये जात आहे हा एक प्रश्न पडतो.
1: बरोबर आहे. आणि मला वाटतं संविधानानुसार 8 जो वेळ आहे एक कार्य करण्याचा प्रत्येक फॅक्टरीमध्ये असो किंवा नोकरी पेशा पण महिला असोत तर यांना 8 जो वेळ दिलेला आहे 3 मध्ये काम चालतं जनरली ज्या 24 चालणाऱ्या कंपन्या आहेत.
0: बरोबर.
1: आणि 24 फॅक्टरीज ज्या चालतात त्याच्यामध्ये. बरं मॅडम, आता एक आपण थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा आणि या कार्यक्रमात आज आपण तज्ज्ञ म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना बोलवलेलं आहे आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर मॅडम, आपण कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तुम्ही जर तुमच्या मुखा

0: द्वारे ते थोडस गाऊन दाखवलं तर अतिशय छान वाटेल.
1: निश्चितच मला एक नेहमीच मराठी भावगीत मधलं आशाताई भोसले यांचं गाणं खूप आवडतं आणि निश्चितच कामगार ह्या विषयाशी आल्यामुळे कदाचित ते त्याला रिलेट होत असेल नसेल होत मला म्हणजे तेवढी कल्पना नाहीये, पण तरी सुद्धा मला ते गाणं खूप आवडतं. गाण्याचे बोल आहेत, जीवयला गा राहिले दूर घर माझे पाऊल पडले, आणि समोर आपण ऐकणार आहोत अशा त्यांच्या गोड आवाजात ते गाणं आपण ऐकणार आहोत.
0: तर कामगार बंधू भगिनींनो ऍडव्होकेट डॉक्टर रेखा मॅडम यांचं गीत आपण ऐकूया.

0: कामगार बंधू भगिनींनो, आताच आपण डॉक्टर रेखा मॅडमचं गीत ऐकलं, आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, पुन्हा आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा विचारस वाटतो मॅडम, की आता संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार यांना युनियन असणे गरजेचे वाटते काय?
1: निश्चितच युनियन असणे अतिशय गरजेचं आहे, कारण त्या युनियन जर राहिली तर मला माझे प्रश्न कुठेतरी मला माझे प्रश्न मांडायचे असतील तर मला तो एक प्लॅटफॉर्म मिळतो. मी एकटी तर मी कुठेच, म्हणजे मला माझ्यावर जर काही विपत्ती आली, काही मला प्रॉब्लेम्स आले काम करत असताना, तर मी माझे प्रश्न कुणाकडे सोडवावे. बरेचदा असं होतं की मी जर इंडिव्हिज्युअली जर मी कुठे गेली माझा प्रश्न घेऊन, तर तो माझा कितपत सुटेल किंवा सुटणार नाही ही मला खात्री नसल्यामुळे मला असं वाटतं की युनियन जर ती राहिली तर निश्चितच त्यातले काम करणारे सगळे जे लोक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने ते लोक काम करत असतात आणि ते कामगारांचं भलं व्हावं हा उद्देश पूर्णपणे त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते आपले प्रश्न, म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या फॅक्टरी ओनर म्हणाव्या किंवा त्यांच्या समोर ते मांडू शकतात. आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म युनियन असणं अतिशय अतिशय गरजेचं आहे.
0: नाही, बरोबर आहे, कारण आजकाल संघटित होऊन युनियनद्वारे लढा देण्यासाठी एकजूट होणे हे गरजेचं आहे. बरं, आता आपण मॅडम असा प्रश्न पुन्हा विचारायचा वाटतो, तो म्हणजे समस्या या सर्वांना आलेल्या असतात, मग ते महिला कामगार संघटित असो की असंघटित असो, तर विशेष म्हणजे संघटित महिला कामगारांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
1: बहुतेकदा तर असं होतं की एक तर त्यांच्या कामांच्या ज्या वेळा असतात, म्हणजे जरी आम्हाला इथे सांगितलेलं असेल की आम्ही शिफ्ट मध्ये काम करतोय किंवा आम्हाला ह्या वेळ जी आहे ती आमची 8 तासांची असायला पाहिजे वगैरे, पण एखाद्या वेळेला समजा ऑर्डर जर जास्त आला त्या कंपनीकडे की एखादी तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचा आहे, तर त्यावेळेला मात्र मग त्या कामगारांना, ज्या महिला कामगार असू द्यात किंवा पुरुष कामगार असू द्यात, त्यांना त्या याच्यामध्ये ती ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 8 तासांपेक्षाही जास्त त्यांना काम करावं लागतं तिथे. आणि त्यावेळेला पर्टिक्युलरली समजा महिला ज्या असतील, कारण त्यांचा ठरलेला एक पिरियड आहे की मी एवढा वेळ काम करणार मग मी घरी जाणार, आणि घरातलं पण तिला बघायचं असतं, घरातले लहान मुलं आहेत, घरातले बाकी वृद्ध मंडळी असतील किंवा काय, त्या याच्यात तिला स्वतःला खूप जास्त सगळ्या प्रश्नांना ती सामोरे जात असते. तिला जर भरपूर पगार असेल तर तिच्याकडे अजून ती कुणाला कुणाची तरी मदत घेऊन त्या प्रश्नांना ती सोडवू शकते. पण आपण असं बघतो की मेजॉरिटी ज्या आहेत महिला ज्या फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांना इतका पगार मिळत नाही की त्या अजून कोणाला तरी आपल्या हाताशी घेऊन काम करून घेतील घरातलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक महिलांच्या संदर्भातला एक मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतं तो येतो. दुसरं असं आहे की अगदी लहान मुलं जर घरात असतील आणि त्यांना जर ती महिला सोडून आलेली असेल घरी, तर त्या मुलांचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्या व्यतिरिक्तही इतरही ज्या समस्या आहे, म्हणजे मग त्या याच्यातनं होणारी सगळी धावपळ, चिडचिड, या सगळ्या समस्या तिला भेडसावत असतात. असंघटित मध्ये

0: आम्ही मला असं वाटतं की तिथे तर अनेक प्रश्न आहेत, कारण तिथे प्रोटेक्शनच नाही, लीगल प्रोटेक्शनच नसल्यामुळे म्हणजे तिला फक्त काम करायचं आहे, कारण तिला पैसे त्यातनं तिचं घर, कारण असंघटित ह्या महिला ज्या आहेत त्या अशिक्षित आहेत, नंतर त्यांच्या जो तेवढे फायनान्शियल त्यांचे नाही आहे, घरातनं आर्थिक जे आहे ती फार समस्या आहेत, घरात अनेक प्रश्न आहेत, घरात असलेले व्यसनाधीनता त्याच्यामुळे त्या महिलेला जे घराच्या बाहेर पडावं लागतं या सगळ्याच्या, त्याच्यामुळे तिला कामाचा म्हणजे जेवढ्या वेळ ती जास्त काम करेल तेवढ्या वेळ तिला त्यातनं पैसे जास्त मिळतील हा तिच्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो. कारण मी बऱ्याच जणींना मी रिअली म्हणजे आय फील सो बॅड हे याच्यामध्ये की माझ्या भागातल्या 2-3 महिलांना मी आहे काम करत असताना त्या कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाला ब्रेन हॅमरेज झाला आणि तिथल्या तिथे त्या गेल्यात. म्हणजे त्यांना त्याच्यामुळे त्यांचं त्या आपल्या स्वतःच्या हेल्थवरही त्यांचं कधीच लक्ष त्या देत नाहीत, कधीच देत नाहीत. काही झालं असेल तर तिथलंच आपलं काहीतरी घरातलं घेऊन त्या आपलं चालवत असतात. त्याच्यामुळे इथल्या समस्या अनेक आहेत. म्हणून ह्यांच्यासाठी मला असं वाटतं की मधल्या ह्याच्यात असं झालेलं होतं की ह्या ज्या महिला अनऑर्गनाईज सेक्टरमधल्या ज्या आहेत, जसं आता मोलकरी संघटनेच्या माध्यमातून की त्यांना एक आफ्टर 50 इयर्स नंतर त्यांना पेन्शन मिळावी हा एक विषय धरला गेला होता, पण त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही आहे. किंवा त्यांच्या मुलांना काहीतरी फॅसिलिटीज म्हणजे 10वीपर्यंतच्या त्या मधल्या काळात LIC माध्यमातून एक योजना चालली होती की त्या 9वी 10वीपर्यंतच्या मुलांना एक मिळायची, त्यांना स्कॉलरशिप मिळायची घरगुती कामगार करत असणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी. त्यांना एक चांगलं हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे, किंवा त्यांना जसं की 55 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना एक काहीतरी काइंड ऑफ चेक पेन्शन त्यांना मिळावी की सो दॅट त्यात आपले औषध पाणी तरी कमीत कमी करू शकतील, अशा पद्धतीचं होणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. किंवा त्यांच्या कामगारांच्या घरी समजा डिलिव्हरी झाली त्यावेळेला त्याच्यासाठीच एक मदत असं जर झालं तर निश्चितपणे, कारण आता बघा की त्यातही आहे की समजा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळतील, पण ते पैसे मिळवायसाठीचा किती वेळ जातो त्यांचा, किती ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांना कागदांची पूर्तता करता त्यांना वाटतं नको हे पैसे आम्हाला आता, अशा पद्धतीची जी भावना येते, तर मला वाटतं त्याऐवजी त्याला सोप्या पद्धतीने त्याला करण्यात यावं, तरच खऱ्या अर्थाने कामगारांचं आपण जे म्हणतोय की कल्याण होऊ शकतं.
1: बरोबर आहे, कारण असंघटित कामगार त्यांना आर्थिक परिस्थितीशी झगडावं लागतं आहे, आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे, अशा परिस्थितीत त्यांचा काहीतरी आपल्या समाजाने म्हणा सरकारने म्हणा काहीतरी विशेष लक्ष देऊन त्यात काहीतरी कायदे काढणं गरजेचं ठरतं. बरं, पण शेवटी जाता जाता एक असा पुन्हा प्रश्न विचारायचा वाटतो की संविधान आपल्याला आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार सुद्धा आहेत, पण ते पूर्णतः अंमल होत आहेत की नाही यावर आपण काय सांगू शकाल?
0: नाही, दुर्दैवाने आपल्याला असं म्हणता येईल की संविधान आहे, संविधानातल्या तरतुदी पण आहेत, पण त्याच्यावर जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी अजिबात होत नाही. आणि त्याच्यामुळेच मग आपण आता म्हणतोय की जे काही कायदे पण झालेले आहे ना संविधानाच्या माध्यमातूनच कायदे पण आपल्याला मिळालेले आहेत, पण मग त्या कायद्यांचा उपयोग पाहिजे तसा होत नाहीये. म्हणजे आज आपण असं म्हणूया की एखाद्या लेबरवर एखादा जर काही जर त्याच्यावर त्याच्या कंपनीमध्ये फायनान्शियल याच्यामध्ये जर त्याला वाटलं की मला डावलल्या गेलं किंवा काय झालं, तो जेव्हा लेबर कोर्टमध्ये त्याची केस घेऊन येतो त्याची केस त्याला करता करता 10-15 वर्ष त्याचे निघून जातात.
1: बरोबर,
0: म्हणजे त्याचा उमेदीचा जो काळ आहे तो त्याचा एक निघून जातो. माझ्याकडे आत्ता एक जण आलेले म्हणजे मला फार चांगल्याने लक्षात आहे की त्यांनी 1 लाखाचा दावा टाकलेला होता, 1 लाखाच्या दाव्याला आता जवळपास त्यांच्या केसला 12 वर्ष होऊन गेले. ते म्हणतात की मी आतापर्यंत वकिलांना माझी फी वगैरे जर मी काउंट केली तर मी उगीच केस टाकली की काय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सुद्धा कुठेतरी म्हणजे कामगार जे न्यायालय आहे तिथे सुद्धा त्यांचे कामगारांचे जे निकाल आहे ते लवकरात लवकर जर सोडवण्यात आले तर लोक सुद्धा तिथनं सुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल, निश्चितच फायदा होईल. आणि त्यांना काय म्हणता येईल त्याला की एक खरंच बा मी कोर्टात गेलो आहे तर मला त्याचा फायदा झाला असं तो बाकी लोकांना सुद्धा सांगू शकतो. नाहीतर एक निराशाजनक चित्र आहे की लवकर केसचा निकाल लागत नाही त्याच्यामुळे काय करायचं कोर्टामध्ये जाऊन सुद्धा. म्हणजे ही जी आहे तर म्हणून मला असं वाटतं की संविधानाने तर आम्हाला सगळं दिलेलं आहे, पण आम्ही जे अंमलबजावणी करणारे जे लोक आहो इम्प्लिमेंटेशन जी आहे तर ते लोक पाहिजे तेवढ्या तत्परतेने कोणी करत नाहीये. आणि त्याच्यामुळेच हा जो विसंवाद जो काय किंवा आपल्याला विसंगती जी काही दिसते आहे ती आपल्याला आज समाजामध्ये ती दिसते आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच कामगारांनी किंवा अजूनही सगळ्याच म्हणजे ज्याही कुठलेही प्रश्न जे सोडवायचे असतील तर त्यासाठी संघटित येऊनच तुम्हाला काम करावं लागेल. आणि पर्टिक्युलरली आपण जेव्हा कामगारांच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या चांगल्या पद्धतीच्या युनियन त्यांनी तयार करणं ते पण गरजेचं आहे. कारण युनियन मधले सुद्धा लोक कधी कधी काय काय करतात त्याचे सुद्धा आपल्याकडे बरेचसे उदाहरण आहेत. त्याच्यामुळे खरंच इथे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि प्रामाणिकपणे ह्या संघटना

0: युनियन चालविणे ही सुद्धा जबाबदारी आमची आहे. कारण आम्हाला संविधान जेव्हा सांगत आहे की आम्ही सगळे इक्वल आहोत, तर मग आम्ही निश्चितच मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी काम सुद्धा करायला पाहिजे. कोणाचंही डिस्क्रिमिनेशन होऊ नये, कोणाचंही आम्ही शोषण करू नये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जर पाळल्या तर मला असं वाटतं की आमचा हा जो कामगार आहे, जो खरंच आमचा बॅकबोन आहे, यांच्याशी आम्ही कुठेच काही उभे राहू नाही शकत आहे. आज आम्ही पाहतोय एवढ्या मोठ्याल्या बिल्डिंग ज्या उभ्या राहतात आहे, त्या कुणाच्या भरोश्यावर उभ्या राहतात आहे कामगारांच्या. आणि त्यांना जर आम्ही फॅसिलिटीज नाही चांगल्या प्रोव्हाइड केल्या, म्हणजे आज जर तो त्या बिल्डिंगवरनं पडला तर त्याच्यापासून मी कसा सुटून बाहेर पडेल, याच्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो की ना की त्याला त्याच्या परिवाराचं काय होईल आहे किंवा मी त्याच्या परिवाराला कसं प्रोटेक्ट करू, ही भावना नसल्यामुळे पण खूप सगळे प्रश्न निर्माण होतात.
1: शेवटी जाता जाता मॅडम, आपल्या वेळ पण आता संपत आलेला आहे, महिला कामगारांना असा संदेश तुम्ही काय प्रदान करणार?
0: मी महिला कामगारांच्या संदर्भात मला असं वाटतं की तुम्ही काम तर नेहमी करतच असता, दिवस रात्र तुम्ही काम करत असता, पण ह्याच्यासोबत सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणत आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने त्यांनी संविधानाचं वाचन करून आपला लढा, आपल्यावर होणारे अन्याय अत्याचारच्या व्यतिरिक्त जर कुणावर काही अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी सुद्धा सक्षमपणे उभं राहण्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: अर्थातच, कारण आज कामगार मंडळींच्या समस्या सोडविण्यासाठी आपलं संविधानच हे एक महत्वाचं ठरतं आणि संविधानानेच आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत, महिला कामगार असो की पुरुष कामगार असोत. तर कामगार सभा या कार्यक्रमात मॅडम तुम्ही आज खास वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल मी कामगार मंडळींतर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

ही गीतरचना होती शंकर रामाणी यांची, संगीतकार आणि गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर. संध्याकाळचे 7 वाजतायत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित

केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसापूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजराबू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 पेक्षा जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 बद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही

0: हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव कंचनपूर बोरी अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती दलाची स्थापना करणार. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार, मंत्री नितेश राणे. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये. महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्तांची बेकायदा नोंदणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली. मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. मुद्रांक शुल्क निश्चित करताना कायद्याचं पालन करूनच ही निश्चिती करावी लागेल अशा सूचना देण्यात येतील आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच कृती दल स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यामार्फत हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यात साखरफाटा इथं नायब तहसीलदारावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित प्रांत अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांना बंद करण्याची नोटीस त्वरित बजावण्यात येईल आणि प्रदूषण रोखण्यासाठी 3 टप्प्यातील विशेष कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांचा पाहणी दौरा आपण केला असून प्रदूषणाचा गंभीर प्रकार पाहिला आहे. मात्र हे सर्व उद्योग एका रात्रीत बंद करणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात उपाययोजना आखण्यात येतील आणि मग त्याच राज्यभरात लागू करण्यात येतील अशी माहिती देखील मुंडे यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर नियोजित वराची वधूकडून झालेल्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्यावर भास्कर

0: यादव यांनी तालिका अध्यक्षपदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत निर्णय देण्याची मागणी केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. लोकलमधील या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी केली. यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारत विषय मांडण्याची मात्र मुभा दिली. त्याचवेळी राज्य सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी तसंच सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं तब्बल 90% नुकसान झालं असून ही परिस्थिती पाहता राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन बागायतदारांना विशेष बाब म्हणून वाढीव आर्थिक मदत देईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. निलेश राणे यांनी कोकणातील फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करताना वाढीव मदतीची मागणी केली होती. कोकणातील बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. 15 दिवसात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल तसंच फळपीक विमा योजनेतून निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तरात सांगितलं. अमरावती शहरात नियमबाह्य पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संबंधित गृहपालासह दोघांना निलंबित करण्यात आलं आहे आणि या सर्व प्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी किती दर आकारावा यासंदर्भात राज्य शासनांनी धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी रुग्णालयातील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदस्य बापूसाहेब पठारे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. तसंच खासगी रुग्णालयांना रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केली जाईल असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई. मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. पुणे विषारी दारूकांडातील आरोपींवर मकोका लावण्याचा विचार. 22 मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या कामकाजातली काही क्षणचित्र. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली. 12वी धरणातील जलसाठा 35% आल्यानं ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसंच वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की एमआयडीसीच्या मालकीच्या 12वी धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. 12वी धरणाची क्षमता वाढवण्याबाबतच्या मागणीचीही तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन

0: नवीन दोन धरणं प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील मागणीचा विचार करण्यात येत असल्याचं राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री सरनाईक बोलत होते. सरनाईक म्हणाले की अलीकडेच घडलेल्या दोन भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकांसह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. आवश्यक कार्यवाहीनंतर मदत वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक तासाला एसटी बस चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढच्या 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील अपघात प्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं. सदस्य चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक हे युडायस या पोर्टलवर भरतात. कधी कधी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत काहींच्या मनात शंकाही असते, त्यामुळे त्याची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शाळांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात भूमिका बजावावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी याची सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. वाणिज्य शाखेच्या 6व्या सत्राचे इकॉनॉमिक्स, कॉमर्स तसंच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस पेपर 2 या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं एप्रिल 2026 मध्ये उघडकीला आलं. या प्रकरणी 3 विद्यापीठाचे कर्मचारी, 6 विद्यार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला हे प्रकरण सीआयडी चौकशीला पाठवण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लावण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. विषारी दारू तयार करणं, पुरवठा करणं आणि विक्रीशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून आपण ऐकत आहोत.
1: 102.9 MHz वर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवासाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: राम राम शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ़ शके 1948 अर्थात 25 जून 2026 किसनवाणी कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अलनिनोच्या पार्श्वभूमीवर तूर पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर हनुमानजी गरुड, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र खामगाव तालुका गेवराई यांची कल्याण शेळके यांनी घेतलेली मुलाखत। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामामध्ये तूर पिकाचं उत्पादन आपण घेत असतो आणि यावर्षी अलनिनोच्या पार्श्वभूमीवर तूर पीक व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती सांगण्यासाठी आज आपल्या आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये कृषी विज्ञान केंद्र खामगाव येथील कार्यक्रम समन्वयक डॉक्टर हनुमान गरुड सर आलेले आहेत। नमस्कार सर।
1: नमस्कार
0: सर। आता मला एक सांगा की अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सध्या जी तूर पीक आहे त्याची अवस्था काय आहे?
1: यावर्षी जो काही अलनिनोचा हवामानाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दर्शवलेला आहे त्यामध्ये जून आणि जुलैमध्ये सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे, परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी होणार आहे। म्हणजे सरासरीच्या तुलनेत विचार केला तर 88% पावसाचा अंदाज हा वर्तवलेला आहे, कमी जास्त 5% हा होऊ शकतो। परंतु या पार्श्वभूमीवर न घाबरता आपण शेतकरी बांधवांनी आपल्याला काय उपाययोजना करता येतील याकडे जाणं गरजेचं आहे। यामध्ये अलनिनोच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर कमी कालावधीचे पिकं निवडणे, त्यानंतर जैविक बीज प्रक्रियेचा अवलंब करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे, निश्चितच या गोष्टी जर आपण केल्या किंवा लागवड करताना बेड पद्धतीचा जर अवलंब केला तर निश्चितच याच्यावर आपल्याला मात करता येईल।
0: सर मग आता तूर पिकासाठी जमीन कोणती निवडावी?
1: तर तूर पिकाचा जर विचार केला तर तूर पिकासाठी आपल्याला जी काही विद्यापीठाची शिफारस आहे ती मध्यम

0: भारी खोल मध्यम पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी जमीन ही तूर पिकासाठी चांगली असते. तूर पिकासाठी चोपन किंवा क्षारयुक्त जमीन यामध्ये तुरीचं पीक शेतकरी बांधवांनी घेऊ नये. जे की तूर पिकाच्या जमिनीचा जो काही सामू असावा तो 6.5 ते 7.5 इतका असावा. आम्लयुक्त जमिनीत या पिकाच्या मुळावरील ज्या काही गाठी आहेत त्याची योग्य वाढ होत नाही आणि रोग त्यामुळे पिवळी पडतात. त्याच्यामुळे आम्लयुक्त जमिनीत देखील या तुरी पिकाची लागवड शेतकरी बांधवांनी करू नये.
1: सर, आता सुधारित कोणते वाण वापरणं गरजेचं आहे?
0: तूर पिकाचा विचार केला तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने अनेक तुरीचे वाण आपणास दिलेले आहेत. यामध्ये आता रिसेंटचं वाण जर सांगायचं झालं तर बीडीएन 2013-41 म्हणजेच गोदावरी या नावानं ती प्रसिद्ध आहे. या वाणाचा जो काही कालावधी आहे तो 165 ते 170 दिवसांचा आहे. उत्पादन जर सांगायचं झालं तर 22 ते 24.5 क्विंटल एवढं प्रति हेक्टर हे सरासरी उत्पादन या पिकाचं मिळू शकतं. या वाणाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर या वाणाचा जो काही दाना आहे तो पांढऱ्या रंगाचा आहे. शेंगाच्या वाढीमध्ये सिंचन जर दिलं एक सिंचन तर एक चांगला प्रतिसाद देतं आणि मर आणि वांज रोगास हे वाण असं प्रतिकारक आहे. त्यानंतर दुसरं वाण सांगायचं झालं तर 2012 साली जे काही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बदनापूर कडधान्य संशोधन केंद्र आहे येथून प्रसारित झालेलं आहे BDN 711 हे सर्व शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. सर्व शेतकऱ्यांमध्ये हे पॉप्युलर आहे. तर ह्या 711 वाणाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कोरडवाहूसाठी अतिशय उत्तम आहे. पावसाच्या पाण्यावर येते. मध्यम जमिनीत सुद्धा याचा चांगला प्रतिसाद आहे. याचा जे काही कालावधी आहे 150 ते 155 दिवसातच ह्याचं परिपक्वता येते. आणि उत्पादनाचा विचार केला तर सरासरी 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर याचं उत्पादन होतं. याच्या सुद्धा जे काही दाण्याचा रंग आहे तो पांढरा आहे आणि मर आणि वांज वास हे सुद्धा वाण अतिशय प्रतिकारक आहे. त्यामुळे हे वाण आहे. त्यानंतर BSMR 736 आहे. हा लाल दाणा आहे. याचा जो काही परिपक्वतेचा कालावधी आहे तो 175 ते 180 दिवसाचा आहे. कोरडवाहूमध्ये 14 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर याचं उत्पादन येतं आणि बागायतीमध्ये 18 ते 20 क्विंटल याचं उत्पादन येऊ शकतं. त्याच्यानंतर BDM 716 नावाचा वाण आहे. हा देखील अधिक उत्पादनक्षम आहे. 20 ते 22 क्विंटल याचं उत्पादन येते. लाल रंगाचा याचा देखील दाणा आहे. अशा प्रकारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये वाण प्रसारित झालेले आहेत. त्याचप्रमाणे MPKV राहुरीचा विचार केला तर फुले राजेश्वरी आहे. PDKV अकोल्याचा विचार केला तर आपण PKV तारा नावाचं वाण आहे. तांबड्या रंगाचा दाणा आहे या वाणाचा. असे विद्यापीठाने शिफारस केलेले वाण शेतकरी बांधवांनी निवडणं गरजेचं आहे. परंतु यावर्षी अल्निनोच्या पार्श्वभूमीवर मी एकच शेतकरी बांधवांना सांगेन, आपली जमीन जर मध्यम स्वरूपाची असेल, पाणी देण्याची जर व्यवस्था नसेल तर कमी कालावधीचे वाण निवडणं गरजेचं आहे. जे की 150 ते 155 दिवसात परिपक्व होतात. म्हणजेच आपला BDN 711 नावाचा जो काही विद्यापीठाचा वाण आहे या वाणाची शेतकरी बांधवांनी निवड करावी. आणि याचं बियाणं जे आहे आपल्या महाबीजचे जे काही केंद्र आहेत संपूर्ण राज्यामध्ये त्याच्यामध्ये याचे बियाणं देखील उपलब्ध मोठ्या प्रमाणावर आहे.
1: सर, आता हे जे सुधारित वाण आहे याची बीज प्रक्रिया करावी लागते का?
0: निश्चितच याची बीज प्रक्रिया प्रत्येक सांगतो आपण की बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. तर तुरीमध्ये दोन बीज प्रक्रिया, रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रिया. कारण हे कडधान्यवर्गीय पीक आहे. आता रासायनिक पीक बीज प्रक्रियेचा जर विचार केला आपण तर पेरणीपूर्वी आपल्याला 2.5 म्हणजे 2.5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम 22 टिन हे प्रति किलो बियाण्यास आपल्याला चोळणे गरजेचे आहे. त्यानंतर जी काही दुसरी जैविक बीज प्रक्रिया सांगितली त्यामध्ये आपल्याला रायझोबियम, PSB आणि ट्रायकोडर्मा ह्या तीन घटकांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. रायझोबियमची बीज प्रक्रिया करण्याचा मागचा उद्देश आहे असा आहे की याच्या तुरीच्या मुळावर ज्या काही गाठी असतात त्या गाठींची संख्या वाढते आणि हवेतील नत्राचं स्थिरीकरण हे तूर पीक करण्याची याच्यामध्ये क्षमता आहे. कारण आपल्याला सुरुवातीला फक्त आपण बेसल डोसची तुरीमध्ये शिफारस सांगत असतो. उर्वरित जे काही 4 महिने 5 महिने पीक हे जमिनीमध्ये राहतं तर याला नत्राची पुरवठा कुठून होतो? तर ह्या गाठीद्वारे हवेतील नत्राचं स्थिरीकरण करून नैसर्गिकरित्या नत्र निर्माण करण्याचं सामर्थ्य ह्या तूर पिकामध्ये आहे. त्यामुळे रायझोबियमची बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर स्फुरद विरघळणारे जीवाणू, जे काही स्थिर स्वरूपात असलेला स्फुरद जमिनीमध्ये असतो

0: उत्पन्न पिकांना उपलब्ध होत नाही. त्या पद्धतीत आपण जर या बियाण्याला स्फुरद विरघळणारी जीवाणू पीएसबीची जर बीज प्रक्रिया केली तर निश्चितच जो काही स्थिर स्वरूपातला स्फुरद आहे तो पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते. त्यानंतर ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे. यावर्षी अल्निनोच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जैविक पद्धतीचा जर अवलंब केला तर निश्चितच आपल्या उत्पादनाचा देखील खर्च कमी होतो आणि जमिनीशी निसर्गाशी सुसंगत अशी आपली वाटचाल ही तयार होते आणि निश्चितच पिकांना देखील त्याचा फायदा होतो. तर ट्रायकोडर्माची आपण 10 मिली प्रति किलो बियाण्यात जर बीज प्रक्रिया केली तर निश्चितच जे काही रोपावस्थेत रोगांचा प्रादुर्भाव किंवा बियाण्यापासून जे काही रोगांचा प्रादुर्भाव होतो तो आपल्याला त्याच्यावर अटकाव करण्यास मदत मिळते.
1: सर आता पेरणीच्या पद्धतीविषयी काय सांगाल, कोणती पेरणीची पद्धत वापरावी?
0: आता तूरमध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की अंतराची शिफारस कशी ठेवायची. आता बऱ्याच अंशी तूर पीक हे काही शेतकरी आंतरपीक म्हणून घेतात, जसं की आता सोयाबीन आणि तूर अशी आंतरपिकाची शिफारस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेली आहे. त्यामध्ये 4 ओळी सोयाबीनच्या आणि 2 ओळी तुरीच्या. म्हणजे तूर पीक एक आंतरपीक पद्धतीसाठी वापरतात. किंवा कापसामध्ये पण शेतकरी हे तुरीचे पाटे घालतात, सोयाबीनमध्ये तुरीचे पाटे घालतात. अशा पद्धतीत आंतरपीक म्हणून घेता येतं आपल्याला. आणि ज्याला निखुळी म्हणजे सलग तूर ज्याला करायची आहे, या भागात माडी तूर म्हणतात, तर अशा पद्धतीत आपल्याला कोरडवाहूसाठी एक शिफारस विद्यापीठाने दिलेली आहे. 2 ओळीतील अंतर हे 3 फूट 90 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर हे 20 ते 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट 90 बाय 1 म्हणजे 3 बाय 1 वर देखील आपण तुरीची जिरायती करता आपण निवड करू शकतो. आणि जे काही समजा बागायती तूर असेल तर बागायतीसाठी विद्यापीठाची शिफारस अशी आहे 90 बाय 90 सेंटीमीटर टोकन पद्धतीने म्हणजे 3 बाय 3 वर देखील आहे. पण आता शेतकरी बांधव हे 6 बाय 1 वर देखील तुरीची लागवड करत आहेत. 6 बाय 1 वर करणं अतिशय चांगलं आहे. त्यामध्ये आपण 2-3 ओळी आंतरपिकाच्या देखील घेऊ शकतो. सोयाबीन असेल, मूग असेल किंवा उडीद असेल अशा पिकाची देखील आपल्याला अंतराची निवड आपल्याला करता येते 6 बाय 1 वर देखील.
1: सर मग आता बियाण्याचं प्रमाण, पेरणीतील अंतर हे किती असावं लागतं?
0: आता पेरणीतील अंतर आताच मी सांगितलं की एकतर 3 बाय 1 आहे, त्यानंतर 3 बाय 3 बागायतीसाठी आहे, किंवा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करायचा तर 6 बाय 1 वर देखील आपण तूर पिकाची लागवड करू शकतो. त्यानंतर बियाण्याचं जे काही प्रमाण आहे, आता आपण कोणत्या पद्धतीत लागवड करत आहोत त्यावर बियाण्याचं प्रमाण ठरतं. पण विद्यापीठाची जी काही शिफारस आहे 12 ते 15 किलो प्रति हेक्टरी हे तुरीचं बियाणं लागतं. जर आपण 6 बाय 1 वर केली तर 1 ते 2 किलो प्रति एकर बियाणं पुरेसं होतं. त्यामुळं तूर पिकामध्ये जास्त काही बियाणं हे लागत नाही. अशा पद्धतीत शेतकरी बांधवांनी याचं नियोजन करणं गरजेचं आहे.
1: सर आता खत व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
0: खताच्या व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला कंपोस्ट खत किंवा शेणखत हे टाकणं देखील गरजेचं आहे. किंवा त्याच्याशिवाय विद्यापीठ हे रासायनिक खताची शिफारस करत नसतं. जमिनीचं अन्न म्हणलं तर आपल्याला शेणखत आणि कंपोस्ट खत असतं. ज्यावेळेस आपण जमिनीला अन्न देऊ त्यावेळेस जमीन सुद्धा आपण टाकलेले जे काही रासायनिक पदार्थ आहे ते पिकाला उपलब्ध करून देत असते. त्यामुळे जमीन जिवंत ठेवायची असेल तर जमिनीचं जे काही अन्न आहे सेंद्रिय पदार्थ ते जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद हे पेरणीबरोबर आपल्याला देणं गरजेचं आहे. ज्या जमिनीच्या मध्ये जर आपण जमिनीची मातीचं परीक्षण जर केलेलं असेल तर अशा जमिनीमध्ये पालाची जर कमतरता असेल तर 30 किलो प्रति हेक्टरी पालाची देखील शिफारस विद्यापीठाने केलेली आहे. तर अशा पद्धतीत आपण खताचं व्यवस्थापन हे करू शकतो.
1: सर आता तणांच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगा?
0: आंतरमशागत करणं अतिशय गरजेचं आहे. आंतरमशागतीचे अनेक फायदे आहेत. एक तर तणांचा बंदोबस्त तर होतोच, त्या पद्धतीचं जमिनीमध्ये हवा खेळती राहते, मुळांची योग्य वाढ होते, अशा पद्धतीचा देखील फायदा हा आंतरमशागतीमध्ये होतो. तर सुरुवातीला जे काही तणांचा काळ असेल, जे समजा पीक आणि तण कॉम्पिटिशनचा जो काही पिरियड आहे 30 ते 40 दिवसाचा आहे. आणि तूर पिकाचं वैशिष्ट्य आहे की 40 ते 50 दिवसापर्यंत तूर पीक हे अतिशय कमी वेगाने वाढत असतं आणि 50 ते 60 दिवसाच्या नंतर ते जास्त प्रमाणात ग्रीप घेतं. त्यामुळे ह्या पहिल्या 40 दिवसामध्ये तूर पीक आपल्याला तणमुक्त ठेवणं गरजेचं आहे. तुरीचं पीक तणमुक्त ठेवत असताना आपल्याला कोळपणी आपण करणं गरजेचं आहे. त्यामध्ये 20 ते 25 दिवसाचं पीक झाल्याच्या नंतर पहिली कोळपणी आणि 30 ते 35 दिवसांचं पीक झाल्याच्या नंतर दुसरी कोळपणी करणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांना तणांच्या बंदोबस्तासाठी विडीसाईडचा त्याला तणनाशकाचा

0: बरोबर वापर करायचा असेल तर अशा शेतकऱ्यांनी पेंडामिथिल नावाचं तणनाशक आहे पेंडामिथिलीन जे की उगवणी पूर्व तणनाशक म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो आणि पेरणी पश्चात देखील आपल्याला 20 ते 25 दिवसांनी ओडिसी नावाचं जे काही तणनाशक आहे याचा देखील आपण 40 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यात प्रति एकरी आपण वापर करून तणांचा बंदोबस्त हा करू शकतो. तुरीमध्ये हे दोन लेबल क्लेम तणनाशक आहेत आणि याचं जे काही याचे जे काही परिणाम आहेत ते चांगले दिसून आलेले आहेत.
1: सर आता पाण्याचं नियोजन यावर्षी कसं करावं?
0: तूर पिकामध्ये जर विचार केला तर आपण कमी कालावधीच्या वाणाची जर निवड केली तर निश्चितच 4 महिने आपले ह्या पावसाळ्यात जात असतात. परंतु जर पाऊस लवकरच गेला समजा सप्टेंबरमध्येच पाऊस जर गेला तर त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी तुषार सिंचन पद्धतीचा वापर करणे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट पाऊस जाण्याच्या अगोदर आपल्याला पावसाचा अंदाज आला की आता हा पाऊस इथून आपल्याला जाणार आहे पाऊस हा पावसाचे निर्गमन होणार आहे त्यावेळेस शेतकरी बांधवांनी मृतसरी नावाची जी काही टेक्नॉलॉजी आहे ती काढणं गरजेचं आहे. प्रत्येक 2 ओळीच्या नंतर एक जर मृतसरी त्या तुरीमध्ये जर काढली 70 ते 80 दिवसांनी तूर पिकाच्या पेरणीनंतर तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला ओल हा ओल साठणार आहे आणि ओलावा जर निर्माण झाला तर निश्चितच 15 ते 20 दिवस किंवा महिन्याभर देखील आपल्या तूर पिकाला ओलावा मिळून त्या तुरीची वाढ योग्यरित्याही होणार आहे. तूर पिकाच्या जे काही संवेदनशील अवस्था असतात जे की फुलरेची अवस्था असेल किंवा शेंगामध्ये दाण्या भांगण्याची अवस्था असेल अशा अवस्थेमध्ये जर पाणी कमी पडलं तर निश्चितच उत्पादनामध्ये घट येऊ शकते. मग अशा वेळेस जे काही मी सांगितलं सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही नांगराच्या सहाय्याने सऱ्या काढा यामुळे सप्टेंबरमध्ये जो काही पाऊस पडणार आहे त्या पावसाचं संवर्धन ते आपल्या जमिनीमध्ये होतं आणि जर अधिक पाऊस झाला तर ते निचरा सुद्धा होतं कारण तुरीचं पीक हे पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. जास्त पाणी झालं तरी मोर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास सुद्धा ह्या मृतसरी काम करत असतात. अशा पद्धती ह्या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे.
1: सर आता शेवटी उत्पादनाविषयी काय सांगाल?
0: उत्पादनाचा आपण विचार सुरुवातीला सांगितला की जे काही व्हरायटीज आहेत जे काही तूर पिकाच्या जाती आहेत त्याच्यानुसार त्याचं उत्पादन ठरलेलं आहे. आपण BDN 711 जर घेतली कोरडवासाठी अतिशय उत्तम ही जात आहे त्याच्यामुळे 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर सरासरी उत्पादन येऊ शकतं. त्याच्यानंतर गोदावरी ही एका पाण्यास चांगली साथ देणारी आहे म्हणजे ही बागायतीसाठी उपयुक्त जात आहे याचं आपल्याला 25 क्विंटल पर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन येऊ शकतं. आपल्याच बीड जिल्ह्यामधला जर विचार केला तर एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंत सुद्धा तूर पिकेचं उत्पादन काढणारे शेतकरी या ठिकाणी आहेत. पण तशी त्यांची तशी ती काळजी देखील तशीच असते कारण विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा संपूर्ण अवलंब करणे जैविक बीज प्रक्रिया करणे त्यानंतर जास्त पाऊस झाला तर त्या ठिकाणी बायोमिक्सची आळवणी करणे किंवा ट्रायकोडर्माची आळवणी करणे ह्या अतिशय ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर जर आपण लक्ष दिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तूर पिकामध्ये शेंडा खुन्नीचं आता एक शेतकरी बांधव हे लक्षात घेत आहेत. विद्यापीठाची शिफारस आहे 55 ते 60 व्या दिवशी जर आपण 2 ते 3 इंचाचा जर शेंडा खुडला तर निश्चितच उत्पादनामध्ये 15 ते 20% वाढ ही आढळून आलेली आहे. तसे आम्ही प्रयोग सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत.
1: नक्की सर आपण जी माहिती सांगितली तूर पीक व्यवस्थापन या वर्षीच्या अल्निनोच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची आहे आणि शेतकरी बांधव नक्कीच आपण सांगितलेल्या माहितीचा उपयोग यावर्षी अंमलबजावणी करतील. तुम्ही आलात आणि माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी मित्रांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो यानंतर कृषीवाणी या सदरात तणनाशके आणि त्यांचे प्रकार याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती. राम राम शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो तण नियंत्रणासाठी जे रासायनिक पदार्थ वापरतात त्यांना तणनाशके असं म्हणतात. तणनाशके हे तणांची वाढ थांबवतात किंवा त्यांचा विशिष्ट भाग किंवा त्यांना समूळ नष्ट करतात. तणनाशकांचे प्रकार असे आहेत. तणनाशकांचे त्यांच्या वापरानुसार प्रामुख्याने 2 प्रकार पडतात त्यामध्ये निवडक तणनाशके. निवडक प्रकारची तणनाशके मुख्य पिकास कोणत्याही प्रकारची इजा न करता केवळ तणांचे नियंत्रण करतात म्हणजेच केवळ विशिष्ट वनस्पतीचेच त्यातही ठराविक किंवा बहुविध तणांचे नियंत्रण करतात. उदाहरणामध्ये 2,4-D पीक उगवणीनंतर अशा प्रकारची तणनाशके वापरली जातात. त्यानंतर बिननिवडक तणनाशके ज्या प्रकारच्या तणनाशक

काळाकडून पीक आणि तण असा फरक न करता सर्वच वनस्पतीचे प्रकार नष्ट केले जातात त्यांना बिननिवडक तणनाशिक असं म्हणतात. उदाहरणार्थ ग्लायफोसेट. तणनाशिके लागू पडण्याच्या प्रकारानुसार त्यांचे काही प्रकार पडतात. त्यामध्ये स्पर्शजन्य तणनाशिके, आंतरप्रवाही तणनाशिके आणि जमीन तणमुक्त करणारी तणनाशिके. याच्यामध्ये स्पर्शजन्य तणनाशिके, या तणनाशिकांचे रसायन वनस्पतीच्या ज्या भागावर पडते केवळ तो भाग नष्ट होतो. म्हणजेच वनस्पतीच्या ज्या भागांचा स्पर्श तणनाशकाशी येतो फक्त तोच भाग त्यांच्याकडून नष्ट होतो. ह्या प्रकारची तणनाशिके वार्षिक किंवा द्विवार्षिक तणांना मारक ठरतात. बहुवार्षिक तणांच्या न मेलेल्या भागापासून नवीन वाढ होत असल्यामुळे त्यांच्यावर स्पर्शजन्य तणनाशकांचा परिणाम होत नाही, कारण त्यांच्या खोल जाणाऱ्या मुळापर्यंत ही तणनाशिके पोचू शकत नाहीत. उदाहरणामध्ये पॅराकॉट. आंतरप्रवाही तणनाशिके. ही तणनाशिके तणांच्या सर्व भागावर परिणामकारक असून पानातून किंवा मुळाकडून ही तणनाशिके शोषल्यानंतर इतर भागाकडे त्यांचे स्थलांतर होते, त्यामुळे संपूर्ण तण नष्ट करता येते. खोलवर मुळ असणाऱ्या बहुवार्षिक तणासाठी ही तणनाशिके उपयुक्त ठरतात. नंतर जमीन तणमुक्त करणारी तणनाशिके. जमिनीतून द्यावयाची वायुरूप तणनाशके आणि तण बीज अथवा तणांच्या रोपट्याचे तात्पुरते किंवा कायमचे उच्चाटन करण्यासाठी वापरावयाच्या तणनाशकांचा समावेश होतो. यामध्ये निवडक आणि बिननिवडक असे दोनही प्रकार आहेत. उदाहरणामध्ये मिथिल ब्रोमाइड. तणनाशकांच्या वापरण्याच्या वेळेनुसार काही प्रकार पडतात. त्यामध्ये पीक पेरण्यापूर्वी वापरायची तणनाशके. ही तणनाशके जमिनीची पूर्वतयारी झाल्यानंतर परंतु पेरणीपूर्वी वापरली जातात. उदाहरणामध्ये फ्लुकोलॅरिन. यानंतर तण उगवण्यापूर्वी वापरवायची तणनाशके. ही तणनाशके पीक पेरणी केल्यानंतर परंतु तण आणि पिकाची उगवण होण्यापूर्वी वापरली जातात. उदाहरणामध्ये पेंडीमिथिलिन आणि अलॅक्लोर. तण आणि पीक उगवणीनंतर वापरवायची तणनाशके. ही तणनाशके पीक उगवून आल्यानंतर वापरली जातात. त्यावेळी पीक काही इंच असेल किंवा काही त्याची वाढ झालेली असेल तसेच ही तणनाशके तणांची जोमदार वाढ असताना वापरावीत. या पद्धतीने तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांचा वापर काळजीपूर्वक करावा. यासाठी पिकाच्या वाढीच्या अवस्था आणि द्यावयाच्या तणनाशकांचे प्रमाण याची माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणामध्ये 2,4-D. तणनाशके वापरण्याच्या पद्धती. तणनाशके वापरण्याची पद्धत मुख्यतः तणनाशकांची कार्य करण्याची पद्धत, तणनाशकांचा प्रकार, सभोवतालच्या वातावरणीय घटक, पद्धतीची सहजता आणि तणनाशकांची किंमत यांच्यावरही अवलंबून असते. तणनाशके वापरण्याच्या काही पद्धती आहेत. त्यामध्ये सर्व्हिस पद्धत, पट्टा पद्धत, संचलित उपचार पद्धत, सुरक्षित फवारणी पद्धत, स्थलीय उपचार पद्धत, ले बाय पद्धत आणि जमिनीतून द्यावयाची तणनाशके. सर्व्हिस पद्धतीमध्ये तणनाशकांची संपूर्ण क्षेत्रावर समप्रमाणात फवारणी किंवा सर्वत्र सरसकट समप्रमाणात तणनाशके दिली जातात. पट्टा पद्धतीमध्ये तणनाशकांची फवारणी केवळ पेरलेल्या किंवा लागवड केलेल्या पिकांच्या ओळीवर करतात. बरं तर शेतकरी, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच. राम राम.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार। आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 971 जण जखमी। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे। यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे। कोकणातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे। 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं। याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलंय। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण आजही कायम राहिली। ब्रेंट क्रूडचे दर 9% घसरून प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर्स आणि 6 सेंट्सवर व्यवहार करत होते। तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दरही 8% जास्त घसरणीसह प्रति बॅरल 69 अमेरिकन डॉलर्स आणि 74 सेंट्सवर व्यवहार करत होते। अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि याप्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी सांगितलं। न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी केली आहे। आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे। आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं। आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। आणीबाणीबाबत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण त्यांनी करून दिली।
1: जब आपातकाल को 1 वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है। झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, 1 बरस बीत गया।
2: सीख चौ में सिमटा जद किंतु विकल प्राण विहग, धरती से अंबर तक बुझा मुक्त गीत गया, 1 बरस गया, 1 बरस।
0: 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती। त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो। आणीबाणी

च्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली. विविध वस्तूंचं आकारमान आणि वैशिष्ट्यांनुसार मालगाडीच्या वाघिणींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे. मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. व्हेनेझुएला झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. काल मध्यरात्रीनंतर 7.2 रिक्टर तीव्रतेचे धक्के तिथे जाणवले. गेल्या 100 वर्षात एवढ्या तीव्रतेचा भूकंप या परिसरात झालेला नाही. धक्क्यांचा प्रभाव सुमारे 1700 किलोमीटर दूरपर्यंत ब्राझीलमध्ये अमेझॉनपर्यंत जाणवल्यानं घाबरून रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या. देशात आणीबाणी घोषित केली असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज बंद ठेवलं आहे. जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं व्यावसायिक LPG पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले असून पश्चिम आशियातल्या संकटापूर्वीच्या स्तरावरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक LPG ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकट सुरू झाल्यानंतर थांबवण्यात आलेल्या बल्क LPG पुरवठ्यावरचे निर्बंधही कमी करून त्याचा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या 50% आणला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO तयार केलेल्या नेत्रा या स्वदेशी बनावटीच्या हवाई हल्ला इशारा आणि नियंत्रण यंत्रणेला अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे. बंगळुरू इथं आज झालेल्या एका समारंभात भारतीय वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना ही मंजुरी सुपूर्द करण्यात आली. नेत्रासारखं स्वदेशी तंत्रज्ञान ऑपरेशन सिंदूर आणि बालाकोट हल्ल्याच्या वेळी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाल्याचं यावेळी वायुदल उपप्रमुखांनी सांगितलं. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या IRGC अधिकृतरित्या नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. इतर मार्गांनी प्रवास केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशी सूचना इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेशी झालेल्या करारानुसार इराणी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश आहे. यापुढच्या काळात होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज प्रवासाचं व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमाननं संयुक्त कृती दल स्थापन करण्याचं ठरवलं आहे. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या 11,000 खलाशांच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा परवान्यांसहित हमी योजना तयार केली असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या 8 असताना दिलारा अख्तर 4 धावांवर बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 16 षटकांमध्ये 3 बाद 106 धावा झाल्या होत्या. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या 10 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि झारखंड मधल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27-29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
ठळक बात

बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे प्रसारण आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता लोकसंगीत आज ऐकूया. महाराणा प्रताप यांचा पोवाडा. गायला आहे शाहीर बापूराव विभूते आणि सहकारी यांनी.

0: लोकसंगीत या कार्यक्रमात।
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर रात्रीचे 8:30 वाजलेत। भावधारा।

अनिता चंद्रकांत कुलकर्णी यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं गीत आपण ऐकलं आणि आता भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

रतिलाल भावसार यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 9:30 वाजता आता रात्री 10 पर्यंत

0: छोड़ो
1: छोड़ दिया तो हाथ मलोगे समझे
0: अज समझे।

0: हो रहना किसी के,
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के।